वंदन ह्या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आज आपल्या बरोबर मी रश्मी आंबेडकर. मेडिटेशन ध्यानधारणेबद्दल बोलत असताना आज त्यात सुद्धा उत्साह आपण कसा त्या मार्गावर जाऊ शकतो याबद्दल बोलतो आहोत. एके ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की कोणतंही महान कार्य आपल्या हातून घडायचं असेल तर त्यासाठी तो उत्साह असणं फार आवश्यक आहे. नुसतंच मनात हो हो करायचंय करायचंय ना, मला ना फार काहीतरी महान करायचंय, हो हो माझ्याकडून काहीतरी छान झालं पाहिजे, हा नुसता विचार करून कधी कधी चालत नाही. त्याबद्दलचा उत्साह असणं, आपल्या मनामध्ये ती ऊर्जा असणं हे सुद्धा फार आवश्यक असतं आणि त्यातून अनेक अशा गोष्टी घडतात, काही वेळेला नकळत, काही वेळेला मेहनतीने आणि काही वेळेला या दोघांचं मिळून, की आपल्याला कल्पना सुद्धा नसते की आपल्या हातून एवढं काहीतरी छान घडतंय किंवा घडून गेलेलं आहे, आपल्यामुळे घडायला मदत झाली आहे हे आपल्याला कळतही नाही. आपल्या उत्साह

त्यामुळे आजूबाजूच्यांना आपोआप प्रेरणा मिळते हे आपल्याला माहितीये का? ही प्रोसेस माहितीये का? मुळात आपल्या अस्तित्वाने काही जणांना छान वाटतं, आपल्यातल्या उत्साहाने काही जणांना मस्त काहीतरी करावंसं वाटतं, काहीतरी स्टेप घ्यावीशी वाटते, आणि मग ते असं म्हणतात की तू आलीस ना किंवा तू आलास ना त्या दिवशी आणि माझ्याशी बोललास आणि मला सांगितलं अरे कर काय होतं एवढं असं काय मरगळल्यासारखं.

आणि मात्र आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे. वंदनमध्ये छान छान गाणी यानंतर असतीलच, पण त्या गाण्यांनंतर हिंदीतल्या बातम्या असतील. आणि मी मात्र इथेच आपला निरोप घेते या विचाराने की काही मंडळी आपल्या आजूबाजूची नैसर्गिक खूप उत्साही असतात, आणि काही वेळेला आपण तो आपल्यामध्ये बिल्ड करू शकतो, आपल्यावर काम केलं थोडं तर. पण ज्या मंडळींना हा उत्साह अजून गाठायचा आहे किंवा त्यांची पहिली प्रतिक्रिया ही फार उत्साही नसते, त्यांनी अशा व्यक्तींना ऊर्जा देताना निदान आपल्यामुळे त्यांचा उत्साह कमी होणार नाही, किंवा त्यांना असं वाटेल अरे मी काहीतरी सांगायला येतो किंवा येते आणि ही बघा कशी, असं आपल्यामुळे होणार नाही, याबद्दलची जागरूकता येणं हीच मला वाटतं उत्साहाकडे जायची पहिली पायरी असू शकते. पुन्हा एकदा, हे मी सांगत नाही आहे, हे विचारवंत सांगतात की उत्साही माझ्यामध्ये उत्साह नाही, कमी आहे आणि ह्यावर मला काम करायला हवंय. मी इतर कोणाचाही उत्साह माझ्यामुळे कमी करणार नाही ह्याची जाणीव होणं हेच उत्साहाकडे जायचं पहिलं पाऊल आहे. याच नोटवर आजच्या वंदन कार्यक्रमात मी इथेच थांबते. भक्तिरचना आहेतच यानंतर, आणि मग बातम्या असतील. आपली भेट होईल रेनबो फंडेच्या पूर्वार्धात. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकता आहात रेनबो फंडे. त्याच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत आणि आज आपल्या बरोबर आहे मी रश्मी आंबळेकर. आपण 8 वाजल्यापर्यंत एकमेकांच्या बरोबर असणार आहोत आणि ह्या रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवर आपल्या गप्पा असतील. आपल्या नेहमीच्या ज्या छोट्या छोट्या सिरीज आहेत त्या तर असणार आहेतच, पण त्याबरोबरीने ज्या मालिकांवर आपण मनापासून प्रेम करताय त्या मालिकासुद्धा आपण ऐकणार आहोत आणि वेगवेगळ्या विषयांवर भरपूर गप्पा आणि तितकीच सुंदर गाणी, दिनविशेष असा भरगच्चा आपला कार्यक्रम आहे. सुरुवात सुंदरच्या गाण्याने करूया, मग हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज असेल आणि मग पुढे पुढे वेगवेगळे विषय येत राहतीलच.

आणि आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आपण ऐकणार आहोत. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश निरभ्र राहिलं. या दरम्यान कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथे 32 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 33 अंश सेल्सिअस, किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे 28 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस. कुलाबा इथली सापेक्ष आर्द्रता आणि पावसाची नोंद उपलब्ध होऊ शकली नाही. सांताक्रूज इथे सापेक्ष आर्द्रता 86% आणि पावसाची नोंद झालेली नाही. येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज असा आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश निरभ्र राहील. कमाल तापमानाची नोंद 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमानाची नोंद 24 अंश सेल्सिअस इतपत राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणत्याही प्रकारची सूचना अगर इशारा नाही. येत्या 24 तासांकरता ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांसाठी तुरळक ठिकाणी हलक्या ते मेघगर्जनेसह पावसाची नोंद होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावर एक खूप छान दिवस साजरा होतोय, पाळला होतोय म्हणण्यापेक्षा साजरा होतोय म्हणूया, कारण प्रत्येकच दिवस जेव्हा साजरा केला जातो किंवा पाळला जातो तेव्हा त्याबद्दलची जागरूकता संपूर्ण जगभर पसरावी अधिकाधिक प्रमाणात, हाच त्याचा पाया असतो. खरं तर आज आंतरराष्ट्रीय स्तरावर कापूस दिवस साजरा होतोय. आता काही काही जे देश आहेत ज्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कापूस पिकतो त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं ते पांढरं सोनं आहे. त्याच्यावर बऱ्याच देशांची म्हणजे अर्थात बऱ्याच म्हणजे जिथे जिथे कापूस पिकतो त्यांच्याबद्दलच आपण बोलतो आहोत, त्यांचा व्यापार त्याच्यावर अवलंबून असतो, त्यांची आर्थिक गणितं त्याच्यावर अवलंबून असतात, अर्थशास्त्र त्या देशाचं त्याच्यावर अवलंबून असतं. आणि मग ह्या सगळ्याचा एक छान साखळी कशी आहे की हे अर्थकारण, देशाची परिस्थिती, कापूस निर्यात, त्याबरोबरीने शेतकऱ्यांचं ह्याच्यामध्ये असलेलं योगदान, मग त्यांच्या आरोग्याविषयी कशी काळजी घ्यायची आहे, ते कापसाचा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होणारा वापर, म्हणजे कापड निर्मिती तर आहेच पण अजूनही बहुउद्देशीय वापर कुठला कुठला असू शकतो, पशुखाद्य म्हणून ते काही ठिकाणी वापरता येतं का, म्हणजे कापूस नव्हे त्याची बी वगैरे, किंवा तेल त्याच्यापासून निघू शकतं का, त्याच्यात काही उपयोग होतो का, तर ह्या बहुउद्देशीय वापराबद्दल विचार करणं आणि मग अर्थव्यवस्थेमध्ये त्याचासुद्धा कसा समावेश आपल्याला करता येईल या सगळ्याचा विचार मोठ्या प्रमाणात केला जातो. वर्षभर त्यावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अजून चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या दर्जाचा कापूस कसा आपण निर्माण करू शकतो, त्याच्यात काय काय आपल्याला फायदे होऊ शकतात, या सगळ्याबद्दल विचार होतो आणि तो जागतिक स्तरावर होतो. बघा, आपल्याला काही काही वेळेला ना ह्या गोष्टी माहीतच नसतात की आता हे कपडे आपण घालतो, कॉटन वापरतो, याचा सुद्धा एक छान दिवस आहे जो जागतिक स्तरावर साजरा होतो. किंवा कापूस बघितल्यानंतर, शेत बघितलेत का कापसाची कोणी, ज्याने कोणी बघितली असतील तर प्लीज मला सांगा की कापसाचं शेत आम्ही बघितलेलं आहे, किंवा ते असं ते फुटतं तेव्हा कसं दिसतं ते आम्ही बघितलेलं आहे लहानपणी किंवा आत्ताही, तर प्लीज मला सांगा तसं. आणि खरंच किती म्हणजे पांढरं सोनं त्याला म्हणणं ह्याच्यावरूनच अंदाज येतो की किती मोठ्या प्रमाणात अर्थकारण सगळं एका देशाचं त्याच्यावर अवलंबून असू शकतं. दोन गाणी ऐकणार आहोत बॅक टू बॅक आज.

राष्ट्रीय स्तरावर कापूस दिवस साजरा होतोय. आणि मग त्यानंतर आपलं काव्य जगत लहानपणापासून ज्यांनी समृद्ध केलं आणि ज्यांच्या कविता स्फूर्तीदायक प्रेरणादायक एवढंच नव्हे तर विचार बदलवणाऱ्या ठरल्या, त्यांच्याबद्दल सुद्धा आज बोलणार आहोत.

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

आपले कितीतरी श्रोते सांगतायत आवर्जून की कापसाची शेतं पाहिलेली आहेत. काही श्रोत्यांनी असंही सांगितलं की मी स्वतः शेतकरी आहे, कापसाचं पीक घेतो, त्यामुळे मला माहिती आहे की कशी गणितं असतात. किंवा काहींनी असंही सांगितलं की सध्या पाऊस फार कमी असल्यामुळे थोडी गडबड होते एकंदरीत वेळापत्रकामध्ये. काहींनी स्टेज सांगितली की आत्ता कुठल्या स्टेजमध्ये कापसाचं पीक असतं, लहानपणीच्या आठवणी जागा झाला. अशा बऱ्याच गोष्टी ह्या आंतरराष्ट्रीय कापूस दिवसाच्या निमित्ताने आपल्या श्रोत्यांनी शेअर केलेल्या आहेत. आता आपण काव्य जगतामध्ये जाणार आहोत. मी दोन कविता, एक पूर्ण ऐकवीन आणि दुसरी कविता आहे जी बऱ्याच जणांची कदाचित पाठसुद्धा असू शकते. एक प्रकारचं काव्य अनेक वर्षांपूर्वी, म्हणजे जेव्हा कविता आपल्याकडे रुळायला लागल्या, रुजायला लागल्या, तेव्हा एक विशिष्ट प्रकारे काव्य रचलं जायचं आणि ते तशाच पद्धतीचं असावं अशा बऱ्याच कवींचा आग्रह असायचा आणि ते तशाच कविता रचायचे आणि अर्थातच सगळ्या रसिकांना त्या कविता आवडायच्या सुद्धा. पण मग असे काही बंडखोर म्हणण्यापेक्षाही बदलाचे वारे ज्यांना आवडतात किंवा बदल घडवून आणायला ज्यांना आवडतं असे कवी जन्माला आले, असे कवी अस्तित्वात आले आणि त्यांनी पूर्ण काव्य जगत, आपलं जे मराठी काव्य जगत आहे, ते बदलून टाकलं. त्यावेळेला त्यांचं काव्य असं वाटलं की हे काय लिहितोय, कशा पद्धतीने हे लिहिलं जातंय. पण नंतर नंतर पिढ्या बदलल्या, तरुणांची भाषा बदलली आणि हे काव्यसुद्धा सगळ्यांना आवडायला लागलं. आज मी बोलते आत्ता केशवसुतांबद्दल, ज्यांना खऱ्या अर्थाने मराठी काव्याचे, आधुनिक मराठी काव्याचे जनक असं म्हटलं जातं. कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुत, आज जन्मदिन आहे त्यांचा. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने नवकविता किंवा नव्या प्रकारे कविता कशी लिहिली जाऊ शकते, त्याची भाषा आत्ताचा तरुण जे बोलतोय तशी कशी असू शकते, त्याचे विषय ते कसे असू शकतात, हा बदल खूप मोठ्या प्रमाणात काव्य जगतामध्ये घडवून आणला. ते स्वतः त्यांना इंग्रजी काव्य फार आवडायचं, ते त्याने प्रभावित झाले होते आणि ती लिहिण्याची शैली किंवा पद्धत या बरोबरीने इंग्रजी काव्यांमध्ये हाताळले जाणारे विषय, विशेष करून प्रेम असेल, समाजात घडणाऱ्या घटना असतील, समाजात बदल होणं कसं अपेक्षित आहे त्याबद्दल, या सगळ्याबद्दल इंग्रजी काव्यामध्ये आवर्जून लिहिलं जायचं, कवी लिहायचे, कारण त्याचा परिणाम थेट समाजावर व्हायचा. तो प्रकार केशवसुताने खऱ्या अर्थाने मराठीमध्ये आणला. सॉनेट म्हणून सुद्धा, सॉनेट किंवा सुनीत आपण म्हणूया तर, सुनीतकार म्हणून सुद्धा त्यांना आपण ओळखतो, नाही का. पण हा विचार बिंबवणं, रुजवणं की नव्या पद्धतीची कविता आली पाहिजे किंवा काव्यामध्ये बदल होत गेले पाहिजेत, हा विचार रुजवण्याचं खूप मोठं श्रेय किंवा खूप पाया आपण म्हणूया विचाराचा म्हणजे केशवसुत आहेत. मग पुढे मराठीमधल्या अनेक कवींचे ते गुरु राहिलेत किंवा प्रेरणास्थान राहिलेत की केशवसुतांनी जसं नवकाव्य आणलं तसं आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला, असं नंतरच्या काळातल्या बऱ्याच कवींच्या तोंडी आपण हे ऐकलं आहे आणि ती कवितासुद्धा आपण खूप सुंदर पद्धतीने स्वीकारली आहे. गाणं ऐकवणार आहे आणि त्यानंतर गाणी मी जी ऐकवणार आहे ना ती बाब बोरकरांचं गाणं आहे, बालकवींचं गाणं आहे, कुसुमाग्रजांचं गाणं आहे, जे नंतरच्या पिढीतले कवी आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या काव्यामधून नवे विचार सतत आपल्याला दिले आहेत. आणि मग मध्ये कधीतरी केशवसुतांची एक कविता जरूर आपल्यासाठी आणली, ती ऐकवणार आहे.

केशव सुतांच्या झपूर झाया कवितेचे फक्त दोन कडवी आपल्याला ऐकवते. हर्ष खेद ते मावळले, हास्य निमाले, अश्रू पळाले, कंटक शल्ये बोथटली, मखमालीची लववठली, काही न दिसे दृष्टीला, प्रकाश गेला तिमिर हरपला, काय म्हणावे ह्या स्थितीला, झपूर जा गडे झपूर जा. हर्ष शोक हे जा सगळे, त्या काय कळे त्या काय वळे, हसतील जरी ते आम्हाला, भयन धरू हे वदण्याला, व्यर्थी अधिकची अर्थ वसे, तो त्यास दिसे ज्या म्हणती पिसे, त्या अर्थाचे बोल कसे, झपूर जा गडे झपूर जा. आणि मग ती पूर्ण आपल्या मनस्थितीला पुढे ती घेऊन जाते. म्हणजे कसं, सूर्य चंद्र आणि कतारे नाचत सारे हे प्रेम भरे, खुडीत खपुष्पे फिरती जिते,

हे आहे जर जाणे तेथे धरा जरा निसंगपणा मारा फिरके मारा गिरके नाचत गुंगत म्हणा म्हणा झपूर जा गडे झपूर जा. इतके सुंदर आणि उत्साहाने भरलेली कविता आणि त्याचबरोबर विचार करायला लावणारी सुद्धा. पण ही कविता ऐकवण्यामागचं कारण किंवा ही सादर करण्यामागचं कारण की फॉर्मच किती वेगळा

आणि आता पटकन टेक्नॉलॉजी टिप देऊ का स्वागत सिरीज बद्दल बोलूया. चला, छोटीशी आहे आजची सिरीज सुद्धा, एकदम छोट्याशा गोष्टी सांगणार आहे. बऱ्याचदा बघा, आपल्या घरातली एखादी व्यक्ती किंवा दोन तीन व्यक्ती असतील, ट्रिपसाठी किंवा कामाच्या निमित्ताने आपल्या घरापासून एक साधारण 5-6 दिवस लांब जातात. ओके, किंवा एखाद्या ट्रिपसाठी फिरायला म्हणा किंवा ऑफिसच्या मीटिंगसाठी, 1-2 दिवसाबद्दल मी बोलत नाही आहे, 5-6 दिवस किंवा त्याच्याहून जास्त. काही वेळेला हा स्टे 1 महिन्याचा असतो, 2 महिन्याचा असतो. मी वर्ष 2 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर जी मंडळी परदेशात जातात त्यांच्याबद्दल आत्ता बोलत नाही आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलूया कधीतरी, कारण तेही स्वागत फार महत्त्वाचं असतं. पण हे जे आहे ना, फॉर टाइम बिईंग आपण म्हणतो 1 महिना 2 महिने 15 दिवस 18 अशी व्यक्ती जेव्हा बाहेर जाते आणि नंतर ती घरी येते तेव्हा तिचं स्वागत कसं होतं, तुम्ही म्हणाल हे कसलं स्वागत. पण मंडळी, हा अनुभव आपल्यापैकी कितीतरी जणांनी घेतला असेल. एक तर पहिल्या दिवशी असं आपण त्यांना फार असं अरे वा बाय ऑल द बेस्ट छान होऊ दे तुझी सगळी ट्रिप मस्त एकदम छान असं करतो, आणि मग दुसऱ्या दिवशीपासनं त्या व्यक्तीला आपण इतकं मिस करायला लागतो घरात. वर्ष 2 वर्षासाठी किंवा 3-4 वर्षासाठी जेव्हा बाहेर जातात तेव्हा मनाची थोडीशी तयारी झालेली असते, थोडीशी. पण 1 आठवडा 2 आठवडे 1 महिना म्हटल्यानंतर ना दुसऱ्या दिवशीपासनं

त्या व्यक्तीचा वावर घरात आपण मिस करायला लागतो किंवा तिच्या सवयी आपण मिस करायला लागतो आणि मग असं वाटायला लागतं की अरे लवकर घरी यायला पाहिजे ही व्यक्ती, असं होतं ना. आणि ती जेव्हा घरी येते तेव्हा एकतर इतका आनंद होतो आपल्याला की अरे वा उद्यापासनं आपली व्यक्ती आपल्याला दिसणार आहे. काही मंडळी एअरपोर्ट किंवा स्टेशन जिथे कुठे ते लँड किंवा उतरणार आहेत तिथे आणायला जातात त्यांना. आणि मग घरी आल्यानंतर पहिले दोन दिवस ना ये तू आराम कर, खूप दगदग करून आलीस किंवा आलेस आत्ता लगेच कामाला नकोस सुरुवात करूस, असं वगैरे एक छान ट्रीटमेंट किंवा आवडीचं काहीतरी घरात बनवलं जातं की काय खाल्लं असेल आठवडा एक महिना काय माहीत, आता जरा खा माझ्या हातचं खा असं आई सांगते प्रेमाने आजी सांगते. हे स्वागत इतकं सुंदर आणि हृदय ज्याला आपण म्हणतो इतकं इमोशनल असं छान स्वागत होतं. आपल्यापैकी बऱ्याच घरांमध्ये असं नक्की घडत असेल की घरातली एखादी मुलगी मुलगा असे बाहेर जातात आणि मग ते परत आल्यावर अजून गाडी आली नाही आहे, अजून फ्लाईट लँड झालं नाही आहे, काय झालं असेल ह्या चिंतेपासून प्रचंड आनंद हा सगळा प्रवास आपण किती कमी वेळामध्ये अनुभवतो, नाही का. मी म्हटलं तसं की वर्षातून एकदा येणारे किंवा 5-6 वर्षांनंतर येणारे ह्यांच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत, पण आत्ता हे थोड्या काळासाठी बाहेर जातात मंडळी आणि परत येतात, त्यांचं स्वागत घरात कसं होतं ह्याच्याबद्दल आपण बोलू. छोट्या छोट्या गोष्टींचं स्वागत करण्याची आपल्याला जी सवय आहे ना, तेच ह्या सिरीजमध्ये मी आपल्यासाठी घेऊन येते. स्वागत सिरीजमध्ये आज इतकंच.

अगदी खरं आहे. आपले काही काही श्रोते सांगतात रोज व्हिडिओ कॉल होतो, रोज फोन होतो, सगळं होतं, पण तरी सुद्धा घरी आल्यानंतरची जी लगबग असते ती बघण्यासारखी असते घरच्यांची, विशेष करून आईची. तर एक अगदी म्हणजे मस्त वाटलं खरंच तुमचे सगळे हे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद ऐकून. एक छोटासा व्यावसायिक विराम आपण घेतोय आणि मग पुढे जाऊया.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

स्वागत सिरीज खरं तर मी एका कटवर थांबवायचं म्हटलं होतं, पण आपले सगळ्यांचे प्रतिसाद इतके भारी आहेत आणि इतके वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे काहींनी असं सांगितलं की एके ठिकाणी फिरायला गेले असताना तिथे पावसाचा प्रचंड प्रकोप झाला आणि तिथे घरचे अडकले होते, त्यामुळे ते घरी येईपर्यंत जीवात जीव नव्हता. आणि मग ते घरी आल्यानंतर अक्षरशः असं वाटलं की म्हणजे परत जाऊ देणार नाही वगैरे इतपत, म्हणजे असं होतंच ना की प्रत्यक्ष बघितल्यानंतर समोर त्या व्यक्तीला, भले आपण फोनवर बोलत असू, भले व्हिडिओ कॉल सुरू असेल, काही वेळेला तर संपर्कसुद्धा तुटतो जर अशा पद्धतीचं वातावरण असेल तर, त्यामुळे प्रत्यक्ष त्या व्यक्तीला समोर बघितल्यानंतर इमोशनल होणं हे सुद्धा अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने स्वागतसुद्धा होतं. काही जणांनी सांगितलं की अशी घरी आल्यानंतर 4-5 दिवस, तर पहिले 2 दिवस सगळी ती बॅग परत आवरणं, त्याच्यात मदत करणं, कपडे जागच्या जागी ठेवणं, धुवायचे असे तसे, आणि परत सेटल होण्यामध्ये 4-5 दिवस बाहेर गेल्यानंतर परत घरी सेटल होण्यामध्ये ह्या प्रकारे थोडा वेळ जातो. त्यामुळे असंही स्वागत होतं. खाऊ काय आहे, कोणासाठी काय आणलंय, ते वाटप वगैरे, किती वेगवेगळ्या आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या सगळ्याचं आपण स्वागत करतो मनापासून, प्रेमाने. किंवा रात्री कितीही उशिरा कोणी आलं असेल, आता चावीने घर उघडणं हे तर आहेच, पण ह्या वेळेला नेमकं सांगितलं जातं, कशाला बाहेर जातोय ना, काही चावी बिवी न्यायची गरज नाही आहे, 4-5 दिवस कशाला उगाच ते सांभाळत बसा, बेल वाजव, फोन कर, मी दार उघडीन कोणत्याही वेळेला आलं तरी. आणि मग ते दार उघडल्यानंतर घरच्यांनी म्हणणं या किंवा ये, कसा झाला प्रवास, हे सुद्धा इतकं सुंदर स्वागत असू शकतं. किंवा असं वाटतं की अरे मी 4-5 दिवस बाहेर गेले किंवा गेलो, हे मी समोरच्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगते बरं का, तरी सुद्धा माझं घरामध्ये इतके मिस करतात. आणि मग ते होमसिक जे झालेले असतात ना दोघंही, म्हणजे बाहेर गेलेली व्यक्ती होमसिक होते आणि घरी असलेली व्यक्तीला त्या व्यक्तीची आठवण येते, ह्या सगळ्याचा इतका सुंदर बॅलन्स होतो. या स्वागत सिरीजमध्ये हे सगळं बोलायला मला इतकं आवडतं आणि त्यामध्ये तुमचा सहभाग इतका छान असतो. छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण तुम्ही इथपर्यंत पोहोचवता, मनापासून आभार. आणि त्याने खऱ्या अर्थाने आपली स्वागत सिरीज अधिक छान रंगते असं म्हणायला हरकत नाही. आता ह्या गाण्यानंतर आपली आवडती सिरीज आपण ऐकणार आहोत.

आणि आता काही क्षणातच बरोबर 7 वाजता आपण ऐकणार आहोत मालिका सुभाषित गुंजनम. लेखन निवेदन कांचन प्रशांत जोशी यांचं सुभाषित गुंजनम.

नमस्कार, सुप्रभात. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. असाच काहीसा भाव असलेलं हे सुभाषित आहे.

म्हणजे सुंदर किंवा कुरूप असं काही असतं का? ज्याला जे आवडतं तेच त्याच्यासाठी सुंदर. मधुराष्टकामध्ये सुद्धा मधुराधिपते रखिलम मधुरम असं म्हणत हाच भाव भक्तीमध्ये मिसळलेला आहे. किंवा अगदी नेहमीच्या व्यवहारातलंच उदाहरण द्यायचं झालं तर आपला तो बाब्या असं आपण नेहमीच म्हणतो. त्यात काहीसा वेगळा सूर आहे पण त्यातला भाव मात्र तोच आहे. एखादी व्यक्ती आवडली की त्याच्या सर्व गुणदोषांसह आपण आपलीशी करतो, तिच्या सर्वच गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात. यावरून एक गोष्ट आठवली. रशियामध्ये सामुदायिक शेती केली जाते. तिथला निसर्गही त्याला छान अनुकूल आहे. किलोमीटरच्या किलोमीटर समतल सुपीक जमीन आणि त्यावर डोलणारी शेतं. पण यामुळे एक गाव कुठे संपतं आणि दुसरं कुठे सुरू होतं हे कळणंच कठीण. एकदा 2-2.5 वर्षांची लॉरेटा अशीच नकळत खेळत खेळत एका गावातून दुसऱ्या गावात गेली. कामं संपल्यावर आजूबाजूची मुलं आपापल्या आईवडिलांसोबत जाऊ लागल्यावर या मुलीबरोबर कोणीच नाही आहे हे लक्षात आलं. अजूनपर्यंत खेळण्यात गुंग असलेल्या लॉरेटालाही आजूबाजूला असलेले सगळेच चेहरे नवीन आहेत हे लक्षात येऊन तिने भोकाण पसरलं. तिला कसं बसं शांत केल्यानंतर तिने स्वतःच्या नावाखेरीज काहीही सांगितलं नाही. तुझे आईवडील कसे दिसतात, तुम्ही कुठे राहता हे विचारल्यावर माझी आई खूप सुंदर आहे एवढंच ती सांगू शकली. गावाच्या प्रमुखाने एव्हाना लॉरेटा नावाची 2-2.5 वर्षाची मुलगी मिळाली आहे हा निरोप आजूबाजूच्या गावांमध्ये पाठवला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रचंड घाबरलेल्या घामाने निथळणाऱ्या जाड ओठाच्या काळ्या सावळ्या स्थूल बाईला धावत येताना बघून लॉरेटा चित्कारलीच. ती बघा माझी आई, मी म्हटलं होतं ना तुम्हाला खूप सुंदर आहे ती. खरंच सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेतच असतं. काही लोकांना फुलपाखरांचीही किळस आणि भीती वाटते तर काही जण मुंग्या आणि किड्यांचं निरीक्षण करून मनापासून खुश होतात. या श्लोकामध्ये हाच विचार किती सुंदर सांगितलाय ना. श्लोक पुन्हा एकदा ऐकायचा.

आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. साहसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदकानं सन्मानित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विकास निधी स्थापन करायला

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून सरासरी 74% उपयुक्त पाणीसाठा आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील, महसूल मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. राज्य पोलीस दलातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी त्यांना मुख्यमंत्री शौर्य पदक देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा केली जाणार आहे. पोलीस कोठडीत अनैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या वारसाला नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. अशा व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक छळामुळे अपंगत्व आल्याचं निष्पन्न झाल्यासही त्याला नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यातली सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय महाविद्यालयं, संस्था आणि तंत्रनिकेतनांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठीची सीएम सृष्टी योजना अंमलात आणण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी राबवण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. याचबरोबर अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याला तसंच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरता राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या बैठकीत वडार समाजासाठी गौण खनिज स्वामित्व धनासाठी असलेली वार्षिक उत्खनन मर्यादा वाढवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. एकात्मिक परिवहन आणि पुरवठा साखळी प्राधिकरण स्थापन करायला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली. पुरवठा साखळीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात अनेक महामार्ग, रेल्वेमार्ग, जलमार्ग, विमानतळ आणि नवीन बंदरं विकसित केली जात असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये समभाग गुंतवणुकीसाठी 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी स्थापन करण्यालाही मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाच्या अशा एकंदर कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून कालपर्यंत 74.17% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी 6 ऑक्टोबर रोजी 89.57% उपयुक्त पाणीसाठा होता. कोकणात सर्वाधिक 90.25% पाणीसाठा असून सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात 44% इतकाच आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातला उपयुक्त पाणीसाठा बराच कमी असला तरी पुणे, नाशिक आणि कोकण विभागातल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. पुणे विभागातल्या नीरा देवघर, डिंभे, भामा आसखेड, येडगाव, पवना, भाडघर आणि गुंजवणी प्रकल्पांमध्ये 100% उपयुक्त पाणीसाठा आहे. दुष्काळग्रस्त भागात पंचनामे सुरू असून अहवाल प्राप्त होताच मदतीचे निकष, पीक विमा योजना तसंच राज्य शासनाची मदत यांचा समन्वय साधून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सांगितलं. दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील दुष्काळी उपाययोजना, उपलब्ध पाणीसाठा आणि पीक पाण्याच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बँकांनी किंवा खासगी वित्तसंस्थांनी या काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना दूरध्वनी करू नयेत असे निर्देश देत शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. जलसंपदा विभागानं उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करून त्याचं नियोजन करण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे असंही ते म्हणाले. राज्यात चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यासाठी चारा बँका उभारण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी यावेळी दिले. दुष्काळी उपाययोजनांसाठी यापूर्वी 265 तालुके घोषित करण्यात आले होते. यापूर्वी वगळलेल्या 19 तालुक्यांचा समावेश करून तिथं 20% पीक

पर्यवेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक राज्यात येत असून त्यांच्या भेटीची ठिकाणं निश्चित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी करून संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी, चारा आणि इतर आवश्यक बाबींना प्राधान्य देऊन तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना पदावरून हटवणं हे राज्य सरकारच्या अधीन नसून सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार केवळ राष्ट्रपती त्यांच्या अधिकारात ही कारवाई करू शकतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं. दरम्यान एमपीएससीची कार्यपद्धती आणि त्यासंदर्भातील विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेली आंदोलनं बेकायदेशीर असून त्यांना पोलिसांनी परवानगी दिलेली नाही असं पुणे पोलिसांनी काल स्पष्ट केलं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे विभागात शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी एकंदर 30 तर अमरावती विभागात 31 आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 62 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परवा 9 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. जनसेवा से देशसेवा अर्थात जनसेवेच्या माध्यमातून राष्ट्रसेवेप्रती असलेली कटिबद्धता त्यांनी जोपासली आहे. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज जाणून घेऊयात अयोध्येतील राम मंदिर उभारणीविषयी.
1: उत्तर प्रदेशातलं अयोध्या हे फक्त एखादं शहर किंवा स्थळ नाही तर कोट्यावधी लोकांचं श्रद्धास्थान आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्येतलं जन्मस्थळ पुन्हा प्राप्त करण्यासाठी हिंदू समाज 500 वर्षांपासून प्रयत्न करत होता. या जागेवर मंदिर उभारण्याचं स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं आणि अनेक पिढ्या ते मंदिर प्रत्यक्ष पाहण्याआधीच या जगातून निघूनही गेल्या. न्यायालयातही जवळजवळ 70 वर्ष हे प्रकरण प्रलंबित होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं या प्रकरणी युक्तिवाद करण्याऐवजी अनुकूल पार्श्वभूमी तयार करण्याचा मार्ग स्वीकारला. सर्व पक्षांनी न्यायालयाचा निकाल स्वीकारावा, शांतता राखावी आणि कुठलीही प्रक्षोभक कृती टाळावी असं आवाहन सातत्यानं करण्यात आलं. नोव्हेंबर 2019 सर्वोच्च न्यायालय ही भूमी मंदिरासाठी देण्याचा निकाल एकमतानं दिला. हा निकाल शांततेनं स्वीकारला गेला आणि त्यानंतरही कोणतीही मोठी हिंसक घटना घडली नाही. 22 जानेवारी 2024 श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन ध्वजारोहण झालं. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीमुळे 500 वर्षांनंतर कोट्यावधी लोकांना त्यांचं श्रद्धास्थान पुन्हा प्राप्त झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
0: क्रिकेट. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल भारतानं 8 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. साहसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदकानं सन्मानित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विकास निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून सरासरी 74% उपयुक्त पाणीसाठा आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील. महसूल मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man more calm, itheno aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat. Cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. आणि आता सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असताना सुरुवात करूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातल्या या छानशा गाण्याने.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात टेक्नॉलॉजी टिप टाइम. आपण छोटीशी टिप एकमेकांशी शेअर करतो आहोत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. आता बघा, कॅमेरा किंवा फोटोग्राफी ही आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडते, आणि आता मोबाईलमध्ये तर म्हणजे इतके मस्त कॅमेरे आहेत सगळ्या आपल्या मोबाईल फोन्समध्ये. कॅमेराज आपल्याला इतके छान साथ देतात, त्याच्यातून अगदी आपण प्रोफेशनल लेवलची फोटोग्राफी करू शकतो. हे सगळं खूप छान आहे. किंवा काही जणांना डिजिटल कॅमेरा वापरायला फार आवडतो, त्यांचं असं म्हणणं की नाही मोबाईल वगैरे सगळं ठीक आहे, आम्ही डिजिटल कॅमेरा वापरणार, आम्हाला तो फार आवडतो वगैरे. हे सगळं छान आहे त्यात, पण एक ना एक तो पण येतो ना, त्याचं काय करायचं. म्हणजे आता डिजिटल कॅमेरा आला किंवा मोबाईलमध्ये आपल्याला बऱ्याचदा क्लिक करायची सूट आहे, म्हणून एकाच घटनेचे आपण किती फोटो काढतो ह्याचा काही आपल्याला अंदाज आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर रक्षाबंधन आहे, भाऊबीज आहे, त्या ओवाळणीचे प्रत्येक व्यक्तीचे कमीत कमी 6 ते 7 फोटोज जेव्हा आपण शेअर करतो एकमेकांना, तेव्हा ते असे बल्कमध्ये शेअर केले जातात. आणि मग लक्षात येतं की एकाच ॲक्शनचे, म्हणजे त्या ॲक्शनमध्ये फरकसुद्धा नाही आहे, एकच प्रकार. ग्रुपमध्ये सगळी भावंडं उभे आहेत, मी उदाहरण देते हा फक्त, ग्रुपमध्ये भावंडं उभी आहेत, त्याचे 6 फोटो, काहीही फरक नाही आहे त्यात. यामुळे गेल्या वेळेला आठवतंय आपण आपली मेमरी फुल झालेली असते आणि ती डिलीट करणं गरजेचं आहे. ह्याच्या पुढे टेक्नॉलॉजी टिपमध्ये एक छोटीशी गोष्ट, डोक्यावरून पाणी 3 फोटो, 3 नाहीच 2च फारच वाटलं तर, असं जर आपण स्वतःला फोटो काढण्याबाबतीत रिस्ट्रिक्ट केलं तर आपोआपच आपली जी मेमरी आहे फोनची किंवा कॅमेराची ती व्यवस्थित राहते, बरीच राहते, भरत नाही. आणि मग ते फोटो डिलीट करताना काय एकसारखे दिसणारे 10 फोटो असं सुद्धा आपलं होत नाही. त्यामुळे असं जर करत असू आपण तर ते आजपासून शक्यतोवर नको करूया. व्यावसायिक विराम घेतोय आणि मग त्याच्यानंतर गाणं आणि मग पुढल्या विषयाकडे आपण जाणार आहोत.
1: तुमच्या आवडीची कोणतीही कार घ्या, कॉस्मॉस कार लोन आहे.
2: कार लोन रुपये 3 कोटींपर्यंत उपलब्ध, व्याजदर 8%, मुदत 7 वर्षांपर्यंत, अटी लागू.
1: सफर सुखाची सोबत कॉस्मॉस कार लोनची.
2: आज जवळच्या शाखेशी संपर्क साधा. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

आणि आता पटकन आनंदी होण्यासाठी, पटकन मूड बदलण्यासाठी, जो असं जर थोडासा अरे यार काय असं जर झालं असेल तर पटकन मूड बदलण्यासाठी आपण काय करू शकतो, झटपट उपाय तो मी सांगणार आहे. आज प्रयोग नाही आहे, आज उपाय सांगणार आहे. आज काय करायचं आहे, अर्थात आपल्याला कुठल्याही साधनांची गरज लागत नाही की वही घ्या, पेन घ्या, पुस्तक घ्या आणि असे बसा वगैरे, असं काहीही आपल्याला करायची गरज नसते. आपण जिथे आहोत तिथे डोळे बंद करायचे असतात फक्त 30 सेकंदासाठी किंवा त्याच्याही कमी वेळासाठी. इतका छोटासा उपाय किंवा आपला प्रयोग असतो. तर रेडी आहोत का आपण सगळे? येस. डोळे बंद करणार आहोत 15 ते 20 सेकंदासाठी. आणि काय इमॅजिन करणार आहोत मंडळी आज? आज आपण इमॅजिन करणार आहोत की माझा स्वतःचा हसरा चेहरा कसा दिसतो, आणा बरं डोळ्यासमोर. बऱ्याचदा मग आपल्याला ना आपल्या आवडीच्या माणसांचे, आपल्या नातेवाईकांचे, आपल्या मुलांचे, आईचे किंवा असे हे चेहरे आठवतात. हां, पण आपला स्वतःचा चेहरा आपण पटकन इमॅजिन करू शकत नाही. चेहरा ही अशी गोष्ट आहे की आरशात बघितल्याशिवाय कळत नाही आपण कसे दिसतो आहे की नाही गंमत. त्यामुळे आपण कसे दिसत असू हसल्यानंतर हे बघितल्याशिवाय आरशात कधी कधी कळत नाही. पण आज हा प्रयोग आपण करणार आहोत. डोळे बंद करायचेत आणि मी कमी हसते तेव्हा कशी दिसते किंवा दिसतो, थोडंसं अजून हसल्यानंतर मी कशी दिसते किंवा दिसतो, खूप हसल्यानंतर कशी दिसते, मग माझ्या गालावर खळी पडते का, मग माझे डोळे बारीक होतात का, काय घडतं माझ्या चेहऱ्यावर आणि मला आतून कसं वाटतं, बघा हा प्रयोग करून बघा. 15 ते 20 सेकंद 30 सेकंदापर्यंत इमॅजिन केलं स्वतःचं हसणं तरी काहीच हरकत नाही आहे. आणि बघा नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू उमटेल आणि हेही जाणवेल की अरे माझा चेहरा इमॅजिन करायचा आहे, माझा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे, बाकीच्यांचे काय येत आहेत, पुसा पुसा पुसा स्वतःचा चेहरा आणा. प्रयोग करून बघा, नक्की चेहऱ्यावर हसू उमटेल आणि हसताना आपण किती छान दिसतो ह्याची जाणीवसुद्धा आपल्याला होईल. कसा वाटला प्रयोग मला जरूर सांगा.

वेगवेगळे कार्यक्रम आपल्या चॅनल्सवर होत असतात, मग आपलं एफ एम रेनबो असो, एफ एम गोल्ड, आपली अस्मिता वाहिनी, खूप छान छान मुलाखतींच्या माध्यमातून अनेक विषयांची माहिती आपल्याला मिळत असते, त्यातल्या तज्ज्ञांकडून आपल्याला त्या विषयाची माहिती मिळत असते. अशाच एका कार्यक्रमाची आठवण करून द्यायची आज सकाळी 11:05 आपल्या अस्मिता वाहिनीवर सहज संवाद हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये अनेक छान छान पाहुणे

लिंबाची फॅक्टरी किंवा कच्चा लिंबू गोंधळ या चित्रपटांसाठी त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. आणि खूपच प्रयोगशील असे सिनेमॅटोग्राफर आहेत. गोंधळबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेच, किंवा आज अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही जाणून घ्याल त्या चित्रपटाविषयी आणि त्याच्या सिनेमॅटोग्राफीविषयी. तर नक्की ऐका सहज संवाद आज सकाळी 11:05 आपल्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. आणि खूप छान माहिती आपल्याला मिळणार आहे ह्याची खात्री आहे.

0: व्हिक्टोरिया गार्डन अर्थात राणीच्या बागेची निर्मिती आणि देखभाल यांची जबाबदारी ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीवर सोपवली होती. आपली सगळी अर्थशक्ती पणाला लावून सोसायटी ती निभावतही होती, पण मिळकत आणि खर्च यांचा मेळ काही केला बसत नव्हता. दरवर्षी कर्जाची रक्कम वाढत होती. अशातच जुलै 1865 सोसायटीचे अध्यक्ष आणि बागेचे खंदे पाठीराखे नाना शंकर शेठ यांचं निधन झालं. सोसायटीचा महत्त्वाचा आधारस्तंभ निखळून पडला. दुसरा आघात झाला 1865. सोसायटीचे जुने सदस्य आणि उपाध्यक्ष डॉक्टर जिरॉड यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे नोकरीचा राजीनामा दिला. आता बागेचा कारभार सचिव डॉक्टर बर्डवूड यांच्या खांद्यावर आला. त्यांनी तातडीनं 2 मोठे निर्णय घेतले. शिवडीच्या गोलंजी हिलवर असलेली संस्थेच्या मालकीची जागा नारायण वासुदेव यांना 5,706 रुपयानं विकली. त्याच जागेचा शिल्लक असलेला आणखी एक लहानसा तुकडा महापालिकेला विकला. जुलै ते डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत मिळालेल्या काही देणग्या, बागेतल्या बी बियाणं आणि फळाफुलांच्या विक्रीतून आलेले पैसे आणि जागा विक्रीतून आलेल्या पैशातून बर्डवूड यांनी संस्थेवर झालेलं संपूर्ण कर्ज फेडून टाकलं. वर्ष अखेरीस 31 डिसेंबर 1865 सोसायटी पूर्णपणे कर्जमुक्त होऊन सोसायटीकडे 1800 रुपयांची जमा बाकी उरली होती.
1: एवढ्या तुटपुंज्या रकमेत बागेचा कारभार चालणं कठीण आहे याची बर्डवूड यांना कल्पना अर्थातच होती. ते आता महानगरपालिकेच्या मागे लागले. ही बाग महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घ्यावी अशी विनंती त्यांनी कमिशनर क्रॉफर्ड यांना केली. मुंबईच्या नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देणं ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. आजवर संस्थेने ती पार पाडली, पण यापुढे ही बाग पालिकेनं आपल्या पदरात घ्यावी असा आग्रह त्यांनी महानगरपालिकेकडे धरला.
0: बर्डवूड यांनी अपेक्षा केल्यानुसार 1866 बाग जरी सोसायटीच्या ताब्यातच राहिली तरी तिचा सगळा खर्च मुंबई नगरपालिका करू लागली. 1873 नगरपालिकेनं ही बाग पब्लिक गार्डन म्हणजे सार्वजनिक बगीचा म्हणून रितसर आपल्या ताब्यात घेतली आणि 1830 अस्तित्वात असलेली ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया विसर्जित करण्यात आली. आजही राणीची बाग मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे.
1: 1865 अखेर राणीच्या बागेतल्या रोपवाटिकेत मुंबईत प्रथमच आणलेल्या विदेशी वाणांच्या झाडांच्या रोपांची संख्या 1618 होती. नैसर्गिक अधिवासात वाढू शकणाऱ्या देशी झाडांच्या रोपांची संख्या 3425 होती, तर शोभेच्या फुलझाडांच्या रोपांची संख्या 2719 होती. या व्यतिरिक्त 133 आंब्याची, सीताफळाची 166, केळीची 278, नारळाची 67, खजुराची 500 झाडं होती. याशिवाय इतर काही देशी विदेशी फळांची झाडं मिळून एकूण 1517 झाडं बागेत होती. यापैकी आंबा, नारळ, खजूर, केळी इत्यादी झाडांच्या फळ विक्रीपासून बागेला काही उत्पन्नही मिळत होतं. आज या बागेत कोणकोणती झाडं आहेत, किती आहेत, ते प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहण्यात मजा आहे. अशी सहल नक्कीच उद्बोधक असेल.
0: ही केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी लावलेली बाग नसून इथं वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती बोटॅनिकल गार्डन अर्थात वनस्पती उद्यान या स्वरूपाची खुली अभ्यासिका होय. किंबहुना तीच या बागेची मूळ ओळख आहे. शिवाय या बागेत प्राणी संग्रहालयही आहे, म्हणून या बागेला वनस्पती उद्यान ही ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश येऊन 1969 या बागेचं नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय असं करण्यात आलं.
1: या बागेच्या इतिहासाबद्दल काही रंजक माहिती ऐकायला तुम्हाला मजा वाटेल. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाची शिवडीची बाग 1861 ज्यावेळी भायखळ्याच्या माउंट इस्टेटवर हलवली त्यावेळी त्या जागेवर कुणा एका पीराची कबर होती. जेमतेम 2-3 माणसं बसू शकतील एवढीच या कबरीची व्याप्ती होती. ती नेमकी कधीपासून तिथे होती याचा तपशील मात्र उपलब्ध नाही, पण ती आधीपासूनच तिथे होती.
0: व्हिक्टोरिया गार्डनची आखणी करायला सुरुवात

श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया राणीच्या बागेच्या गोष्टीचा पाचवा भाग.

0: झाली तेव्हा या कबरीचा अडथळा व्हायला लागला. पण सोसायटीचे सचिव डॉक्टर जॉर्ज बर्डवूड यांनी हस्तक्षेप करून ही कबर जागेवरच राहू दिली. 1868 मध्ये डॉक्टर बर्डवूड मायदेशी परत गेले आणि त्यांच्या जागी क्युरेटर म्हणून डॉक्टर वेलिंग्टन ग्रे आले. 1870 पर्यंत या कबरीची स्थिती जैसे थे होती. यावेळपर्यंत स्वतःला त्या पिराचा वंशज म्हणवणारा मुजावर नावाचा इसम महापालिकेला महिना 1 आणा याप्रमाणे भाडं देत होता. भायखळ्याच्या माउंट इस्टेट या जागेवर एक लहानस टेकाड होत. 1854-55 मध्ये या उंच टेकडीवरूनच मिस्टर काईट या धाडसी माणसानं गरम हवा भरलेल्या फुग्यातून आकाशात भरारी मारली होती अशी आठवण सर दिनशा एदुलजी वाच्छा यांच्या शेल्स फ्रॉम द सँड्स ऑफ बॉम्बे बीइंग माय रिकलेक्शन्स अँड रेमिनिसन्सेस 1860-1875 या आठवणींच्या पुस्तकात लिहिलेली आहे. फुग्यात बसून आकाशात उड्डाण केलेले मिस्टर काईट आकाशात दिसेनासे झाले. हे मुंबईतलं सर्वात पहिलं बलून उड्डाण आणि आकाशभ्रमण होतं. ते ज्या टेकडीवरून झालं तीच ही माउंट इस्टेट.
1: 19 नोव्हेंबर 1862 या दिवशी राणीच्या बागेचं उद्घाटन झालं. त्या दिवशी उपस्थित मुंबईकरांना बागेसाठी पैसा किंवा सुशोभीकरणाच्या वस्तू देणगी म्हणून देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून परेल रस्त्यावरच्या म्हणजेच आत्ताच्या डॉक्टर आंबेडकर मार्गावरच्या बागेचं प्रवेशद्वार आणि कुंपणाच्या पोलादी रेलिंगचा खर्च नाना शंकर शेठ आणि शेठ प्रेमाभाई हेमाभाई या दोघांनी उचलण्याचं मान्य केलं होतं. 1923-24 मध्ये रस्ता रुंदीकरणामुळे राणीच्या बागेचं मुख्य प्रवेशद्वार थोडं मागे घेण्यात आलं होतं. मूळ प्रवेशद्वार आता अस्तित्वात नाही, पण ओतीव लोखंडापासून तयार केलेलं रेलिंग मात्र तेच आहे. ते पाहण्यासारखं आहे. बागेत प्रवेश करण्यासाठी आपल्याला ज्या 3 कमानीयुक्त ट्रायम्फल आर्क खालून जावं लागतं, ती आर्क शेठ रुस्तमजी जमशेदजी जीजीभॉय यांनी बागेसाठी भेट म्हणून दिलेली आहे. दिसायला अत्यंत नाजूक आणि प्रत्यक्षात मात्र अतिशय मजबूत असलेलं हे प्रवेशद्वार, त्यावरचं कोरीव काम मुद्दामून पाहण्यासारखं आहे. राणीच्या बागेत या कथेत तुम्ही ऐकलेल्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर या बागेला अवश्य भेट द्यायला हवी.
2: आणि श्रोते हो, ही होती राणीच्या बागेची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आणि आता इथेच निरोप घ्यायची वेळ झाली. मंडळी, कसा वाटला कार्यक्रम? वेळोवेळी तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांमधून सांगितलेला आहेच. ज्या ज्या श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला मेसेजेसच्या माध्यमातून, त्यांचे मनापासून आभार. आणि जे मेसेजेस करत नाहीत पण

सहभागी असतात, कायम रेडिओ ऐकत असतात, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. मी रश्मी आंबेडकर आता इथेच थांबते. नमस्कार.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन. आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाची सुरुवात 25 वर्षांपूर्वी 7 ऑक्टोबरपासून झाली होती. यानिमित्तानं आज विकसित भारत संकल्प सभा नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेत पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधान सेवक म्हणून मोदी यांच्या प्रवासानं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या तत्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला एका राष्ट्रव्यापी मोहिमेचं स्वरूप दिलं आहे असं राधाकृष्णन यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांचा 25 वर्षांचा कार्यकाळ हा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे असं वैष्णव म्हणाले. जगात असे खूप कमी देश आहेत जिथं लोकांनी एकाच नेत्याला वारंवार आपला पाठिंबा दर्शविला आहे. हा पाठिंबा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे योग्य धोरणांमुळे आणि स्पष्ट आणि चांगल्या हेतूंमुळे मिळाला आहे असंही वैष्णव यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी अर्थात एसएमई निधी स्थापन करण्यास मंजुरी दिली. वाढीची क्षमता असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये या निधीतून गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळानं काल एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करण्यासही मंजुरी दिली. यामुळे परिवहन आणि मालवाहतूक क्षेत्रातील संशोधन नियोजन मूल्यमापन देखरेख आदी प्रक्रिया अधिक बळकट होतील. रस्ते रेल्वे बंदरं हवाई वाहतूक जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी 10 वर्षांचा आराखडा हे प्राधिकरण तयार करेल असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स असोसिएशनच्या अर्थात जीएसएमएच्या सदस्यांशी दिल्लीत संवाद साधला. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन व्हावं यावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण होण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. युरोपियन मुक्त व्यापार संघटना अर्थात ईएफटीए आणि भारत यांच्यातला व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आज भारत मंडपम इथं आयोजित दुसऱ्या भारत ईएफटीए समृद्धी शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी हा करार अंमलात आला होता. या परिषदेत भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचे सदस्य देश स्वित्झर्लंड नॉर्वे आइसलंड आणि लिन्शेस्टाईनमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी उद्योग क्षेत्रातील नेते सहभागी होणार असून 100 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक भागीदारी उभारणं आणि भारतात 10 लाख रोजगार निर्माण करणं ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. यावेळी कराराच्या प्रगतीचा आढावा घेण्यासह नव्या गुंतवणुकीची घोषणा उद्योग आणि सरकार यांच्यातील सहकार्य बळकट करणं तसंच प्रमुख क्षेत्रांमधील संधी शोधण्यावरही या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैज्ञानिक संशोधन शैक्षणिक क्षेत्र कृषी संशोधन आदी क्षेत्रातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि घाना यांच्यात काल 2 सामंजस्य करार करण्यात आले.
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी घानाचे परराष्ट्रमंत्री सॅम ओकदुतल अबग्लावा यांच्याशी काल भारत आणि घानामधील सर्वसमावेशक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर या करारांची देवाणघेवाण करण्यात आली. तत्पूर्वी डॉ जयशंकर यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांची भेट घेतली. डॉ जयशंकर सध्या घाना, कोत द आयव्हरी आणि इथिओपिया या देशांच्या दौऱ्यावर असून या देशांशी द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याचा आढावा घेण्यासाठी आणि ते अधिक दृढ करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ग्रामीण भागासाठीच्या विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 अंतर्गत सरकारनं मान्य कामांची यादी अधिसूचित केली आहे. या नव्या ग्रामीण कार्य आराखड्यात 375 प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या आराखड्यातील 266 कामांच्या तुलनेत नव्या यादीमध्ये कामांच्या व्याप्तीत 41% वाढ झाली आहे अशी माहिती ग्रामीण

विकास मंत्रालयानं दिली आहे. जलसुरक्षा, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा तसंच हवामान बदल आणि आपत्ती सज्जतेसाठी विशेष कामं अशा चार मुख्य स्तंभांवर आधारित या कामांची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रत्येक कामाची सुरुवात विकसित ग्रामपंचायत योजनेअंतर्गत तळागाळातील विकेंद्रित नियोजन प्रक्रियेद्वारे होईल आणि तिला ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असेल. तसंच या कामांचा मागोवा विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा प्रणालीद्वारे घेतला जाईल. या नव्या आराखड्यामुळे विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ मिळेल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचे 29वे हवाई दल प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्याकडून ते येत्या 31 तारखेला पदभार स्वीकारतील. दीक्षित यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. जम्मू काश्मीरमधील लष्करी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी उत्तर कमांडचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी कालाकोट आणि राजौरी या भागाला काल भेट दिली. नियंत्रण रेषा आणि अंतर्गत भागात सुरक्षा बळकट करण्याबाबतची दक्षता, प्रशिक्षण, समन्वय आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना आदींविषयी शर्मा यांनी माहिती घेतली असं लष्कराच्या वतीनं समाज माध्यमावर देण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे. प्रत्येक आवाज ऐकला जाणं हे लोकशाही अधिक बळकट होत असल्याचं चिन्ह आहे असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल केलं. गोव्यात पर्वरीम इथं आयोजित गोवा विधानसभा संकुलाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. दीर्घकालीन संघर्षानंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळालं आहे तेव्हापासून या राज्यानं देशाच्या विकासासमवेत आपला वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करण्यातही महत्वाचं काम केलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल हा निर्णय जाहीर केला. हरमनप्रीत कौरनं तिन्ही प्रकारातील कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघ आता एका नव्या टप्प्यावर असून अलीकडच्या काळात साधलेल्या प्रगतीला पुढे नेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. अशावेळी मंधाना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारेल असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हटलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेत काल लखनौ इथं पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 171 धावांवर सर्व बाद झाला. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरनं 43 चेंडूत नाबाद 102 धावांची वादळी खेळी करत T20 मधलं आपलं पहिलं शतक झळकवलं. या मालिकेतला दुसरा सामना शुक्रवारी रांची इथं होणार आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या आगामी दौऱ्यासाठी 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं 4 वर्षांनंतर संघात पुनरागमन केलं आहे तर जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांना संघातून वगळण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. जनतेचा विश्वास आणि लाखो कार्यकर्त्यांची मेहनत हीच आपली सर्वात मोठी शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आज 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज नवी दिल्लीत आयोजित विकसित भारत संकल्प

0: यात्रा या कार्यक्रमात ते बोलत होते. 25 वर्षात कमावलेला विश्वास आणि या प्रवासाचा अनुभव ही केवळ आपल्यासाठीच नव्हे तर राष्ट्रासाठी आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक अनमोल संपत्ती असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आपण सर्वजण मिळून 2047 पर्यंत विकसित भारत घडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योग्य धोरणं आणि दिशेमुळे गेल्या 12 वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेत $2 trillion पेक्षा अधिक भर पडली असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 140 करोड़

0: हमें $1 trillion की इकोनॉमी बनने में करीब 60 वर्ष लगे, लेकिन जब सही नीतियां मिली, सही दिशा मिली, तो उसी भारत ने 12 वर्षों में ही $2 trillion से अधिक ग्रोथ करके दिखा दी। हमें भारत के सामर्थ्य को कभी भी कम नहीं आंकना है।
1: आपल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशात झालेल्या सकारात्मक बदलांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली। पूर्वी प्रत्येक संकटाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असे, आज जग भारताच्या लवचिकता आणि सामर्थ्याची चर्चा करतं। धोरणात्मक निष्क्रियतेच्या काळाची जागा वेगवान अंमलबजावणीने घेतली। आयातीऐवजी विक्रमात्मक निर्यात होत आहे आणि मोबाईल फोन आयात करणाऱ्या भारतानं आता मेड इन इंडिया उपकरणांच्या निर्मितीचं केंद्र म्हणून वाटचाल केली असल्याचं त्यांनी सांगितलं। सरकार प्रमुख म्हणून 25 वर्षांच्या या प्रवासासाठी जनतेच्या सातत्यपूर्ण आशीर्वादाबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली। तसंच भाजप, राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभार मानून त्यांनी देशातल्या जनतेसमोर नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली। भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 0.25% वाढ केली असून रेपो दर आता 5.5% इतका झाला आहे। बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। फेब्रुवारी 2023 नंतर आरबीआयने धोरणात्मक दरात वाढ करण्याची ही पहिलीच वेळ आहे। 2025 एकूण 125 basis points कपात केल्यानंतर बँकेने मागील 4 पतधोरण आढाव्यांमध्ये रेपो दर 5.25% कायम ठेवला होता। वाढती किरकोळ महागाई आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे। अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी विभागीय आढावा बैठका घेऊन जिल्हास्तरावरच्या यंत्रणा सक्षम करण्यात येतील असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या राज्यस्तरीय कृती दलाच्या पहिल्या बैठकीत ते काल बोलत होते। वारंवार आणि संघटित स्वरूपात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणारे डॉक्टर आणि गुन्ह्यांमध्ये सहभागी इतर व्यक्तींवर कायदेशीर निकषांनुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का लागू करण्याबाबत कायदेशीर पर्यायांचा अभ्यास सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री सकारात्मक असल्याचं कृती दलाच्या अध्यक्ष नीलम गोरे यांनी सांगितलं। निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी वित्त विभागाने सुरू केलेल्या महाउपलब्धी मोबाईल ॲपबाबत लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली। यावेळी मुंबई लेखा आणि कोषागार विभागाच्या पथकाने दूरदृश्य प्रणालीद्वारे ॲपचा वापर, कार्यान्वित करण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती दिली। ॲप वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचं निरसनही यावेळी करण्यात आलं। अन्न आणि औषध प्रशासनाने धुळे जिल्ह्यातल्या नरडाणा औद्योगिक वसाहतीत एका गोदामात कारवाई करत संशयित कमी दर्जाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाकिट बंद 80,208 बाटल्या बंद केल्या। या पाण्याच्या बाटलीवर बनावट छाप असल्याचा तसंच पाणी कमी दर्जाचा असल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली। पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते जून 2026 या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे। कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही जिल्ह्याने देशात अव्वल स्थान पटकावलं आहे। आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी जलसंपदा, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास तसंच मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे हे मानांकन निश्चित करण्यात आलं आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ।

0: महागाईचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचे कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास, या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधीकाळी धोरण लकव्यानं ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती, मात्र आता आपला भारत वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सने जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडेच राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय. यानिमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमांविषयी.
2: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं. त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002च्या तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
0: गुजरात भाजपाच्या वतीनं आज राज्यव्यापी सेवा ज्योत यात्राही काढण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी वाढी

सुधारित अंदाजही आरबीआयनं जाहीर केला आहे. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जगातल्या श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आवाहन IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी केलं आहे. पुढच्या आठवड्यात बँकॉक इथं होणाऱ्या IMF आणि जागतिक बँकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्या सिंगापूर इथं बोलत होत्या. या सर्व देशांच्या सरकारांकडे आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक साधनं आहेत, त्यामुळे त्यांनी कोणताही विलंब न करता धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज क्रिस्टालिना यांनी व्यक्त केली. फिजीमध्ये COP31 बैठकीपूर्वी आयोजित सत्रात भारतानं हवामान बदलाच्या संदर्भात ठोस पावलं उचलण्याचं तसंच पॅरिस कराराची जलद अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे. या सत्राला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केलं. हवामान विषयक उद्दिष्टांच्या समजुतीमधल्या तफावती दूर करणं, याबाबतच्या सध्याच्या वचनबद्धता पूर्ण करणं तसंच जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्दिष्टपूर्तीला गती देण्याची गरज भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केली. यादव यांनी या कार्यक्रमादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमीना मोहम्मद आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा कराराचे सचिव सायमन स्टील यांच्याशी हवामान विषयक वित्तपुरवठा, न्याय्य संक्रमण अशा विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्रं आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसं, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकीटॉकी संच, मॅग्झिन, कुकर आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आर्थिक आणि सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं कापसाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 7 ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो. कॉटन फॉर गुड, व्यापार, परिवर्तन आणि भागीदारीतून समृद्धी अशी यंदाची या वर्षाची संकल्पना आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशातून या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. कापसाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणं हे या दिवसाचं महत्व आहे. या शेतकऱ्यांमुळे सूतगिरण्या, जिनिंग युनिट्स, कापड निर्मिती केंद्र किंवा तयार कपड्यांचे कारखाने अशा संपूर्ण साखळीतील कामगारांना रोजगार मिळतो असं त्यांनी म्हटलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढच्या वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाईल. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. बेस्टचे मार्ग आणि वेळापत्रक याचं सुसूत्रीकरण करण्याची ग्वाही या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी अर्थसंकल्प बेस्ट समितीत सादर केला. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली. स्मृती मानधना 2013 पासून भारतासाठी खेळते आणि तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि एकदिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार, रसिको हो, कसे आहात? 107.1 मेगाहर्ट्ज आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. कार्यक्रम सुरू झाला आहे चला दोस्त हो बोलू काही. या कार्यक्रमात तुमचं स्नेहपूर्वक स्वागत करते मी तुमची सखी मधुरा प्रभू.

छान दुपारची वेळ आणि अशा वेळेला डोळी यात आली गडे प्रीत माझी लाजरी. अशी गोड गाणी ऐकल्यानंतर अशी दुपारी खरं तर सहसा डोळी यामध्ये झोप आलेली असते, पण अशी गोड गाणी ऐकल्यानंतर ती सुद्धा पळून जाते ना, आणि छानपैकी आपल्याला त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावासा वाटतो. अशाच छान छान गोष्टी घेऊन आजच्या कार्यक्रमात मी तुमच्यासोबत सज्ज आहे. आणि अर्थातच आपल्याला चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रमामध्ये, जायचे एका सुंदर सफरीला. आज आपल्याला ज्या ठिकाणाची सफर करायची आहे त्या ठिकाणाचं नाव आहे कोंगथोंग. आता कोंगथोंग हे ठिकाण कुठे आहे ते अर्थातच तुम्ही मला सांगणार आहात. तर रसिक हो, मी वाट बघते तुमच्या उत्तराची. आमचे संपर्क क्रमांक तुम्हाला माहीतच आहेत, तेव्हा तुम्ही मला सांगणार आहात कोंगथोंग हे गाव कुठे आहे.

रसिकहो, अनेकांनी संपर्क साधून उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. देवीदास रणशिंगे यांनी कार्यक्रमाविषयीची प्रतिक्रिया कळवलेली आहे. कार्यक्रम त्यांनी ते ऐकतायत आणि कार्यक्रम त्यांना आवडतोय, गाणी आवडतात ते त्यांनी कळवलेलं आहे. त्याच्यानंतर योग्य उत्तर देणाऱ्या श्रोत्यांची नावं आहेत, श्रीपाद जोशी, विजेंद्र घोटाळ, मंगेश म्हात्रे, ज्ञानेश्वर जठार, चंद्रशेखर मुळेकर, नीलांबरी कुलकर्णी, दीपा पालकर, पंकज मोहोड, सुरेश पट्टजवर, गायत्री वैशंपायन, गौतम भिंगाडले, विठ्ठल मसलेकर, प्रणव शिंदे या मंडळींनी योग्य उत्तरं दिलेली आहेत. त्याच्यानंतर मिलिंद टिपणीस यांनीसुद्धा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून योग्य उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आत्ताच शुभलक्ष्मी मस्तकार यांचा देखील आपल्याला मेसेज आलेला आहे, त्यांनी देखील संपर्क साधलेला आहे. आणि कोंगथोंग हे ठिकाण कुठे आहे हे मी तुम्हाला विचारलं होतं योग्य उत्तर देण्यापूर्वी, प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी. श्रेय राऊत यांनीसुद्धा संपर्क साधलेला आहे. कोंगथोंग हे ठिकाण

रसिकहो, मेघालयामध्ये वसलेलं कोंगथोंग हे गाव, या गावाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे आपला भारत देश वेगवेगळ्या सांस्कृतिक वैविध्यांनी नटलेला आहे. असंच आगळं वेगळं विलक्षण आनंददायी वैशिष्ट्यपूर्ण आणि वर्षानुवर्ष शतक ज्याने संस्कृती जपून ठेवलेली आहे असंच हे कोंगथोंग गाव. मेघालयाच्या सोहरा आणि पॅनुरसला या डोंगर रंगांमध्ये वसलेलं हे गाव आहे आणि नयनदिप्य अशा निसर्ग सौंदर्याने नटलेलं. शिलाँगपासून

वाटेल. पण कोंगथोंगमध्ये आपल्यासारखी नावं न वापरता गावकरी प्रत्येकाला त्याच्या सुरावटीनेच ओळखतात. म्हणजे हाक मारताना गाऊन हाक मारतात ते दुसऱ्याला, ती सुरावट गातात आणि हाक मारतात. आणि ती सुरावट म्हणजेच त्या गावातल्या त्या व्यक्तीचं नाव असतं. या गावाची लोकसंख्या म्हणजे साधारण 700-800 एवढी असेल. प्रत्येक गावकऱ्याला आपापली एक सुरावट आहे. म्हणजे आपल्याकडे कसं बाळ जन्माला आलं की काही दिवसांनी त्याचं नामकरण, म्हणजे खरं तर 12 दिवसांनी बारसं केलं जायचं. आता म्हणजे आपापल्या सोयीनुसार मंडळी करतात आणि मग त्याचं ते नामकरण केलं जातं. तसंच इथे बाळाच्या जन्मानंतर आई 1 आठवड्याने त्याला त्याची एक सुरावट बहाल करते आणि तेच त्या बाळाचं त्या व्यक्तीचं नाव असतं. आणि त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला हाक मारताना गावामध्ये तीच सुरावट, ती म्हणजे खरं तर ती शिट्टी असते, ती शिट्टीरूपी सुरावट वाजवली जाते आणि त्या व्यक्तीला हाक मारली जाते. म्हणूनच शिट्टी वाजवणारं गाव म्हणून सुद्धा कोंगथोंग सगळीकडे प्रसिद्ध आहे. मला कदाचित त्या धडाकेबाज चित्रपटाची आठवण होईल, म्हणजे त्या बाटलीतल्या गंगारामला हाक मारण्याकरता लक्ष्मीकांत बेर्डेंनी विशिष्ट सुरावट तयार केलेली असते आणि ते कसं त्याला शिट्टी वाजवून हाक मारतात, त्याप्रमाणे एकमेकांना इथे शिट्टी वाजवूनच साथ घातली जाते. म्हणजे मी त्या गावात असले असते तर मला खूपच असं आश्चर्य वाटतं की मला कशी हाक मारली असती, माझी सुरावट काय असली असती, असे सुद्धा अनेक प्रश्न पडतात. अत्यंत सुंदर असं हे गाव, आनंददायी, प्रसन्न, प्रदूषणरहित आणि एका सुंदर अशा निसर्गरम्य स्वर्गामध्ये प्रवेश केल्यासारखा वाटतो आपल्याला तिथे गेल्यानंतर. तर हे असं शिट्टी वाजवणारं गाव किंवा त्या सुरावटीमध्ये रमलेलं गाव, म्हणजे खरं सांगते या गावकऱ्यांनी खऱ्या अर्थाने जीवन गाणं किती सुंदर असतं ते सार्थ करून दाखवलेलं आहे.

रसिक हो, जीवन गाणं किती सुंदर असतं. ते खऱ्या अर्थाने या कॉंगथॉंगच्या जनतेने सार्थ ठरवलेलं आहे. आणि कदाचित तुम्हालाही असं वाटलं असेल हे सगळं ऐकताना, अरे आपण असलो असतो आणि असं एखादी सुरावट गाऊन बोलवायचं एखाद्याला, तर आपल्याला कशी साथ बरं घातली गेली असती. ला ला ला ला ला ला ला ला ला असंच काहीचं माझं नाव असलं असतं का, असं मला ते सगळं कॉंगथॉंग विषयी वाचताना वाटत होतं. आणि तुमच्याशी बोलताना सुद्धा मला माझ्या नावाच्या अनेक सुरावटी आठवत होत्या की अरे मला कशी साद तिथे घालण्यात आली असती. तुम्हालाही कदाचित असंच वाटलं असेल. तर या कॉंगथॉंगच्या गोड आठवणींमध्ये, या कॉंगथॉंगच्या गोड अशा त्या सुरावटीमध्ये आपण रमलेलो असताना कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ जवळ आलेली आहे हे विसरून कसं बरं चालेल. तेव्हा अशाच एका गोड गाण्याने कार्यक्रमाची सांगता करते. ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल बातमीपत्र प्रादेशिक बातम्या, आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी साथ देण्याकरता मधुरा सज्ज असणारच आहे. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधी काळी धोरण लकव्याला

0: ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती. मात्र आता भारत आपलं वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठं ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजप आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं. त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्ताने विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाविषयी.
1: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं. त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002 तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
0: यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर द टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या गौरवशाली वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर शहरातून आज सेवाज्योत यात्रा काढण्यात आली तसंच महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयने आज जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा म्हणाले. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी

हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढील वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन वसतिगृहाच्या बांधकामाला राज्य शासनानं मंजुरी दिली असून संस्थेतल्या पदभरतीच्या प्रस्तावाला येत्या आठवडाभरात मान्यता देण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं केली. स्मृती मानधना 2013 भारतासाठी खेळत आहे आणि तिने 18 T20 सामन्यांमध्ये आणि एक दिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. मुंबईत गोवंडी इथं आज पोलिसांनी एका घरावर छापा टाकून मानसोपचारासाठी वापरली जाणारी सुमारे 2.5 कोटी रुपयांची औषधं जप्त केली. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यावर बंदी आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतूसं, 7 डिटोनेटर्स आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 मेगाहर्ट्झ आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. कार्यक्रम सुरू झाला आहे सप्तरंगी साथ, आणि ही सप्तरंगी साथ देण्यासाठी सज्ज आहे मी तुमची सखी मधुरा प्रभू.

आम्ही जातो आमच्या गावा चित्रपटातलं गीत जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, सुधीर फडके यांचं संगीत, आशा भोसले यांचा मधुर स्वर. हवा समज तू हवा अस तू. एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट मला हवी म्हणजे हवी, पाहिजे म्हणजे पाहिजेच. असं आपण केव्हा म्हणतो? एखाद्या गोष्टीची सवय होते तेव्हा, हो का? त्याबद्दलच आजच्या कार्यक्रमात आपल्याला बोलायचं आहे. या सवयीबद्दलच आपल्याला बोलायचं आहे. सवयही अशी म्हणजे नेमकी कशी, तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. सोबतीलाही सुमधूर गीतं तर आहेतच, तेव्हा एकत्र हा 107.1 MHz FM रेनबो वाहिनीवर सप्तरंगी साथ हा कार्यक्रम.

फेसाळ कॉफीचा गंधसा रिॲक्शनांना. ही फेसाळ कॉफी म्हणजे मला अति प्रिय. पण काय झालं रसिक हो, मध्यंतरी एका आध्यात्मिक संस्थेचा काही 7 दिवसांचा कार्यक्रम होता. एक 7 दिवसांचा कोर्स आम्ही करत होतो आणि त्या कोर्समध्ये असं त्यांनी सांगितलं होतं, जितके दिवस तुम्ही हा कोर्स करताय तितके दिवस या 7 दिवसांच्या कार्यक्रमापुरतं तुम्हाला चहा कॉफी काही प्यायची नाही आहे. आता मी घरी प्यायले तरी त्यांना कुठे कळणार होतं. म्हणजे त्यांनी असं सांगितल्यावर मनात विचार आला की अरे देवा, 7 दिवस कॉफीशिवाय राहणं कसं शक्य होईल आयुष्यपत. ब्लॅक कॉफी ही तर गरज आहे आपली, आणि हे 7 दिवस कॉफीशिवाय राहायचं हे असं होणंच शक्य नाही. पण मन असं म्हणालं, ठीक आहे, लेट्स ट्राय, प्रयत्न तर करून पाहूया. आणि तुम्हाला सांगते रसिक हो, ही कॉफीची जी सवय होती ना, म्हणजे ती कॉफीची सवय त्या 7 दिवसामध्ये कुठच्याही प्रकारे आड आली नाही. अत्यंत आनंदात, प्रसन्नतेने, प्रफुल्लितपणे ते 7 दिवस व्यतीत झाले. मग माझ्या मनात विचार आला की मी याशिवाय सुद्धा राहू शकते त्या ब्लॅक कॉफीशिवाय. मग ब्लॅक कॉफी ही नक्की माझी गरज होती की माझी सवय? गरज आणि सवय यात फरक आहे का काही? करूया विचार त्याबद्दल पण या गाण्यानंतर.

सवय आणि गरज यात काय बरं फरक? बघा, गरज ती की जी गोष्ट केल्याशिवाय आपण राहू शकत नाही, त्या गोष्टी वाचून जगणं मुश्किल होतं. उदाहरण द्यायचं झालं तर रोज जेवणं, पाणी पिणं, झोपणं, रोज आंघोळ करणं या आपल्या गरजा आहेत, आपण याविना राहू शकत नाही. पण हां, गोड खाल्ल्याशिवाय मला काही जेवल्यासारखं वाटतच नाही. किंवा टी व्ही नाही ना लावला तर मला जेवण जातच नाही. इति सवय. झोपणं ही गरज आहे, पण झोपण्याआधी मोबाईल बघावा लागतोच, त्याशिवाय झोप येतच नाही. इति सवय. पाणी पिणं गरज आहे, पण फ्रीजमधलं पाणी प्यायले नाही ना तर तहान भागल्यासारखं वाटतच नाही. इति सवय. म्हणजे बघा, गरजा या मुळातच असतात, पण सवयी या आपण लावून घेतो का? आणि बघा, सवयी कशा, कुठे आणि कोणाला लागतात? बघा, कशा लागू शकतात, कुठे लागू शकतात आणि त्या कोणाला लागू शकतात याचाही काही नेम नाही हो. बोलते त्याबद्दल अजून, पण या गाण्यानंतर. बघा बघा, कोणाकोणाला सवयी लागू शकतात आणि कशा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: या अल्पशहा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये सवयीबद्दल आपण बोलतो आहे आणि दशरथ पुजारी यांच्या स्वरातलं अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते हे गीत आपण ऐकलं. बघा ना, म्हणजे ते खरं तर एका नेहमी भेटणाऱ्या प्रेमी युगुलाबद्दलचं गीत आहे, पण त्या सगळ्या निसर्गाला सुद्धा, म्हणजे फक्त त्यांना एकमेकांची सवय झाली आहे असं नाही, त्या जागेची सवय ही त्यांना निश्चितच झाली असणार, पण त्या जागेमधला जो काही निसर्ग आहे त्या उपवनाचा, मग ती झुडपं, ती फुलं, शेवंती, सगळ्या त्या झाडाझुडपांना, त्या वनश्रीला सुद्धा त्या दोघांची सवय झाली आहे. किती सुंदर ना, किती किती छान. म्हणजे बघा, निसर्गाला सुद्धा आपली सवय होते, हे किती गोड आहे. रसिका, अनेक प्रकारच्या सवयी असतात. यंत्राची सवय, सोशल मीडियाची सवय, खाद्यपदार्थांची सवय आणि माणसांची सवय. मी अशी माणसं बघितलेली आहेत, म्हणजे आपल्या आप्तेष्टांसोबत एक दिवस फोनवर बोललं नाही, म्हणजे संभाषण त्यांचं झालं नाही तर त्यांना चैन पडत नाही. म्हणजे रोज बोलण्यासारखं असं काही नसतं हो, पण एखाद्याचा आवाज ऐकला ना की आनंद होतो. मग एखाद दिवस बोलणं झालं नाही ना तर सैरभैर व्हायला होतं. किंवा बघा, एखाद्याच्या मेसेजची सवय होते, मग तो रोज येत असतो, पण एखाद दिवस आला नाही तर आपलं काही चुकलं तर नाही ना, काय झालं असेल, इतकी कसली व्यस्तता, काही सेकंद तर लागतात एक मेसेज पाठवायला. असे विचार मनात येतात. थोडक्यात काय, मनुष्य हा सवयीचा गुलाम.

रसिक हो, सवयी म्हटल्यावर त्याच्याकडे काही नकारात्मक दृष्टीनेच पाहायला हवं असं नाही. काही जणांना किती छान सवयी असतात, किती चांगल्या सवयी असतात, पहाटे लवकर उठणं, मेडिटेशन करणं किंवा व्यायाम करणं, रोज चांगली पथ्य सांभाळणं, रोज वाचन करणं. अशी मंडळी मी बघितली आहेत की जी रोज त्यांचा ठरलेला वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये 10 मिनिटं असो, 15 मिनिटं, अर्धा तास, एक तास, जी काही त्यांची ठरलेली वेळ असते त्यावेळेत ते वाचन करतातच करतात, चिंतन करतात. काही मंडळी त्यांची ठराविक आध्यात्मिक उपासना ठरलेली असते, ती उपासना करणं, नामजप, स्तोत्र पठण रोजच्या रोज करतातच, एकही दिवस त्यात खंड पडत नाही आणि आज शक्य झालंच नाही, खूपच काम होतं, असं होतच नाही. म्हणजे खरंच कौतुक वाटतं अशा मंडळींचं. अशा चांगल्या सवयी अंगवळणी पडणं कठीण असतं हो, कारण कसं आहे ना, वाईट सवयी पटकन लागतात आपल्याला. 2 दिवस झाले पण सोशल मीडियावर मी अजून एकही पोस्ट केली नाही म्हणून बेचैन झालेली युवा मंडळी बघितली आहेत मी. चुकीच्या सवयींकडे मन पटकन वळतं पण याउलट चांगल्या सवयी अंगवळणी पडणं कठीण ना जरा.

सवय हा जो विषय आहे, सवयही अशी अनेक गोष्टी आठवत राहतात. म्हणजे बघा, हे जे सवयीचं जे आहे ना गारुड, ते इतकं आहे म्हणजे मला ती ते आठवतं. भगवान गोपाळकृष्ण गोकुळातून मथुरेमध्ये गेले, 11 वर्षे झाली, पण तरीसुद्धा गोकुळवासीजनांच्या आठवणीमुळे त्यांचे डोळे पाणावायचे, त्यांची आठवण त्यांना स्वस्थ बसू द्यायची नाही, इतके भगवंत त्या आठवणीने व्याकुळ व्हायचे. म्हणजे ती जी सवय त्यांना लागली होती, ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक कैवल्य साम्राज्ञ असून सुद्धा त्या परमात्म्याला सुद्धा ती जी सवय लागलेली होती ना, त्या सवयीमधून त्या आठवणींमधून बाहेर येणं कठीण झालं. आणि इथे गोकुळवासी जनांची अवस्था तर काय होती, ती यशोदामयी, तिला कृष्ण मथुरेमध्ये गेलाय हे मानणंच तिला स्वीकारणंच कठीण जात होतं. रोज ती भगवान गोपाळकृष्णाच्या आवडीचा स्वयंपाक काय करायची, कितीतरी वेळ आपल्या कान्हाला जणू काही तो रोज त्याच्या नेहमीच्या पाटावर बसलाय अशा प्रकारे त्याला भरवत राहायची, जणू तो तिथेच बसल्यासारखं तिला वाटायचं. पहाटेच्या वेळेला कितीतरी वेळ भूपाळी गाऊन त्याला जागं करायची, यमुनेच्या पाण्यावर जायची, यमुनेवर पाणी भरायला जायची, तेव्हा तो यमुनेचा श्यामरंग बघून तिला श्यामसुंदराची आठवण यायची. यमुनेशी कृष्ण समजून कितीतरी वेळ गप्पा मारत राहायची, कितीतरी वेळ हितगुज त्याच्यासोबत करत राहायची, आणि रात्रीच्या वेळेला त्याच्या शयन कक्षामध्ये जायची आणि कितीतरी वेळ त्याला अंगाई गात राहायची. हो, कितीतरी वेळ त्याला अंगाई गात राहायची.

रसिका हो, फक्त यशोदामाई नाही तर अवघं गोकुळ कृष्णमय झालं होतं. अवघ्या गोकुळाला कृष्णाची सवय लागली होती, म्हणजे त्या गोकुळामधला निसर्गसुद्धा कृष्णाशी एकरूप झाला होता. ती गायी गुरं एकरूप झाली होती. गोकुळामध्ये सूर्य उगवायचा तो श्रीकृष्णाच्या आठवणीसोबत, आणि ती सावळी संध्याकाळ व्हायची तीसुद्धा त्या श्यामसुंदराच्या सावळ्या रंगामध्ये न्हावूनच.

सवयही अशी हा विषय आपला आजच्या कार्यक्रमाचा, सप्तरंगी सात कार्यक्रमाचा. आणि रसिक हो, खरं सांगते, काही सवयी या खूपच गोड असतात, म्हणजे खूपच क्यूट असतात. त्याच्यातलीच एक सवय म्हणजे तुम्हाला आमची सवय आणि आम्हाला तुमची सवय. आ हा हा, इतका आनंद होतो या आकाशवाणीच्या माध्यमाला तुम्हा सर्वांचा जो प्रतिसाद असतो ना, त्याचा त्यामुळे इतका आनंद होतो. म्हणजे आजच्या काळामध्ये सोशल मीडिया म्हणू नका किंवा इतकी सगळी माहिती तंत्रज्ञानाची, इतकी संपर्क साधनं, इतक्या गोष्टी उपलब्ध आहेत, वेबसिरीजपासून सगळं सगळं सगळं आहे सोशल मीडियाचं जाळं, पण तरीसुद्धा या काळामध्ये तुम्हाला आम्हाला ऐकावंसं वाटतं, म्हणजे आकाशवाणीचे कार्यक्रम नियमितपणे ऐकावेसे वाटतात, एफ एम रेनबो ऐकावंसं वाटतं, हा किती आनंद आहे. आणि काही मंडळींची तर आम्हाला आता इतकी सवय झालेली आहे, म्हणजे आमच्या या फक्त मराठी कार्यक्रमाला नाही, तर काही मंडळी अशी आहेत की हिंदी कार्यक्रम मामध्ये सुद्धा त्यांचा तितकाच सहभाग असतो, इंग्रजी कार्यक्रमामध्ये, एफ एम रेनबोच्या सर्व सर्व कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतात, म्हणजे अगदी पहाटे 5 ते अगदी रात्री मध्यरात्रीपर्यंत एफ एम रेनबोच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेणं त्या मंडळींना आवडतं. ही किती आनंदाची गोष्ट आहे, ही सवय किती गोड आहे. आणि रसिको, खरंच आम्हालासुद्धा तुमची तशीच सवय आहे. बरं, आता मी सुद्धा बऱ्याच दिवसांनी आज तुम्हाला भेटते, पण अनेक दिवस तुम्हाला भेटले नाही ना, व्यस्ततेमुळे जर भेट आपली शक्य झाली नाही तर इतकं बेचैन व्हायला होतं, आणि कधी एकदा तुम्हाला भेटते असं होतं. तर ही सुंदर आपली सवय, म्हणजे खरं तर ही

नमस्कार, जाणून घेऊया ठळक बातम्या. सायन शास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागन आणि जपानचे केन्सो सोय या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयंप्रेरित यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.5% वाढवून तो 5.5% केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा GDP वाढीचा दर 7.1% असल्याचा सुधारित अंदाजही जाहीर केला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात 1,317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. ठळक बातम्या संपल्या.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. कार्यक्रम सुरू झाला आहे सांजे छपारी. या कार्यक्रमामध्ये तुमचं स्नेहपूर्वक स्वागत करते मी तुमची सखी मधुरा प्रभू.

रसिक हो, सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये जेव्हा जेव्हा आपली भेट होते तेव्हा अर्थातच आख्यान ही आपली कार्यक्रम मालिका आहे, त्या कार्यक्रम मालिकेसोबत मी तुम्हाला भेटत असते. तर आजसुद्धा नवीन आख्यान घेऊन मी सज्ज आहे. आख्यान या कार्यक्रम मालिकेचा आज 55वा भाग आहे, अर्थात आजचं आख्यान हे 55वं आख्यान आहे. तर आपण त्या आख्यानाचा आस्वाद घेऊया. नारदीय कीर्तनाचा उत्तरंग असलेलं आख्यान अशी आपल्या कार्यक्रमाची ती संकल्पना आहे. तर आजचं आख्यानसुद्धा आपल्यासमोर मांडण्याकरता, सादर करण्याकरता मी सज्ज आहे. तेव्हा

श्रोते हो, प्रत्येक माणसाची सुखासाठी धडपड असते. दुःख कोणालाच नको असतं. सतत सुखी असणारा माणूसही आणखी सुखाची अपेक्षा करत असतो. त्यातच स्वर्गसुख मिळालं तर निश्चितच अधिक धन्यता वाटेल. पण म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणून मग सुखासाठी मरण पत्करावं लागणार, मग कसं होणार? पण आजही अशी काही ठिकाणं आहेत की तिथे गेल्यानंतर स्वर्गसुखाचा अनुभव हा आपल्याला मिळतोच. आणि असं उत्तम ठिकाण म्हणजे आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. त्या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर स्वर्गसुखाचा अनुभव हा आपल्याला मिळतोच. आणि मन आपलं, अर्थातच पंढरपुरामध्ये गेल्यानंतर मनामध्ये दाटून येतात त्या सगळ्या संत मंडळींच्या आठवणी. आजचं आख्यानसुद्धा अशाच एका महान संतांचं आहे. आपली जी संत मांदियाळी आहे त्याच्यातले आपले लाडके संत. जरा आपण दामाशेट्टींकडे जाऊया. लक्षात आलं कुठले संत ते? अहो, दामाशेट्टींचं घर म्हणजे काय? आला गेला सर्वांची उठबस करणारं, मोठा राबता असणारं हे कुटुंब. अतिथी अभ्यागत सगळ्यांचं स्वागत करावं. गायी गुरं दारी उभी राहिली तर त्यांच्या मुखी घास घालावा. कोणी तहानलेला थकला भागला आला तर त्याला गुळपाणी द्यावं. असे सात्विक वृत्तीचे आणि सचोटीने व्यवहार करणारे हे कुटुंबीय. आज हे सगळं चित्र जे आहे ते आपल्याला, आज आपण समजा गेलो खेड्यापाड्याकडे तर जरा वेगळं चित्र बघायला मिळतं. पण अत्यंत आदरातिथ्य करणारे असे हे कुटुंबीय होते. दामाशेट्टींचा पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या शिंप्याचा व्यवसाय निष्ठेनं तो करावा. आणि ते करत असताना मुखामध्ये पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, सतत विठ्ठलाचं नाम. पांडुरंगाचं रूप डोळे भरून पाहावं, ते अंतःकरणात साठवावं. पांडुरंगाचे श्रीमुख डोळे भरी पाहावे हा छंद. त्यांना सर्व दृष्टीने अनुरूप अशी त्यांची पत्नी अर्थात गोणाई. नवस सायासाने बऱ्याच वर्षांनी त्यांना एक पुत्ररत्न झालं. त्याचं नामकरण केलं नामदेव. लक्षात आलं कोणाचं आख्याने? आधीच लक्षात आलं असेल म्हणा. दिवसामासी हा मुलगा वाढू लागला. तोही अर्थातच विठ्ठलाचा निस्सीम भक्त. सगळं काही पांडुरंगाच्या आज्ञेनं करणारा असा हा भक्त. देवसुद्धा लहानग्या नामेशी प्रेमाने बोलायचा. त्याने दाखवलेला, त्याने अर्पण केलेला नैवेद्यसुद्धा अगदी चवीने खायचा. म्हणजे सगुण रूपात तो साकार व्हायचा. आणि म्हणूनच त्याच्या आज्ञेने नामदेव महाराज सर्व काही करायचे. हा लहानगा नाम्या पांडुरंगाच्या आज्ञेनं सारं काही करायचा. आता हा लहानगा नामदेव मोठा झाला. एका राजाई नावाच्या गोड मुलीशी त्याचा विवाह झाला आणि संसार सुरू झाला. संसारवेलीवर दोन गोड फुलं उमलली. पण नामदेव महाराज काही केल्या उद्योग करेनात? अहो, उद्योगधंदा केल्याशिवाय घर संसार चालणार तरी कसा? आता दामाशेट्टी सुद्धा वृद्ध झाले होते. तेव्हा एक दिवस

दिवस ते म्हणाले, नाम्या अरे असं करून चालणार नाही, आपला पिढीजात व्यवसाय आहे ना शिंप्याचा, आता तो तुलाच करावा लागेल, तेव्हा थोडं आपल्या उद्योगात लक्ष दे हो. आलो पोषित आम्ही तुला.

असं नामदेव महाराजांना सांगितलंय बाबा, आता संसाराचं जरा ओझ, संसाराचं जे काही जबाबदारी आहे ती तू घे, असं दामाशेट्टीने त्यांना सांगितलंय हो. आणि मग पुढे काय होणार ते मी तुम्हाला सांगते, पण या अभंगानंतर. पंढरीनाथ भगवान की जय.

या अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आपलं FM रेनबो वाहिनीवर सांजेच्या पारी या कार्यक्रमात. आणि आख्यानी आपली कार्यक्रम मालिका सुरू आहे आणि संत नामदेव महाराजांचं आख्यान आपण ऐकतोय. मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे दामा शेट्टी म्हणाले, नाम्या मी आता फार थकलोय रे, आजपर्यंत तुझा सांभाळ केला पण आता हे कष्ट नाही झेपत मला. आता संसाराची जबाबदारी तुझ्यावरच आहे. राजाई पण पतीच्या मागे लागली, म्हणाली, अहो आता तरी काही पोटापाण्याचा उद्योग बघा, लहान मुलं आहेत आपल्याला, शेजारी पाजारी जातात, तेथील काही काम पाहिलं तर स्वभावधर्मानुसार हट्टही करू लागतात. तेव्हा चार पैसे तुम्ही मिळून आणलेच पाहिजेत आपल्या मुलांकरता तरी. शेजाऱ्या पाजाऱ्यांचं बघून त्यांनाही अनेक वस्तू हव्याशा वाटतात हो, आपण त्यांची हंस त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या नाहीत का? नामदेव महाराजांनी मुलांना बोलावून सांगितलं, अशाश्वतसे मुला सकल हे विचारा करी, बसून सदनामध्ये सतत आठवावा हरी, गळ्यात पुल्या धरी तुळशीच्या शुची भूषणा, तरी सफल जन्म हा जगती होय नारायणा. बाळांनो, सर्व सुख दिसतं ना ते नाशवंत आहे बरं, म्हणून तुम्ही घरात बसून परमेश्वराचं नामस्मरण करत जा, म्हणजे तुमचं आयुष्य सुखी होईल. आता मात्र राजाई चिडली आणि म्हणाली, इतक्या लहान मुलांना हे काय सांगता तुम्ही? उद्योगधंदा हा करायलाच हवा, नाहीतर घरी घर तरी कसं चालणार? आता घरातल्या सगळ्यांचा हा आग्रह बघून नामदेव महाराजांनी बाजारात जायचं ठरवलं. अशा सर्वांच्या बघून आग्रहाला, निघे नामा बाजार करायाला, आला घेऊनी घोड्या सम

प्रेम भारी हे। नामदेव महाराजांनी मोठं गाठोडं म्हणजे तो बसता घोड्यावर टाकला खरा, पण पाडिले वळण इंद्रिया सकळा, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा। अहो ते वळण जे होतं ते त्यांना अर्थातच सवयीप्रमाणे बाजाराकडे न जाता ते देवळाच्या महाद्वारी घेऊन आलं। घोडे महाद्वारी उभे केले आणि पांडुरंगाजवळ आज्ञा घेण्याकरता म्हणून ते आले। देवाला विचारतायत, देवा मी बाजारला जायला निघालो आहे बरं, तुझ्या परवानगीने जाणार आहे, तू म्हणशील ना देवा तसं मी करेन हो, आज्ञा आहे ना तुझी, जाऊ का मी बाजारात? म्हणून नामदेव महाराज त्या पांडुरंगाला विचारतायत।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा. आकाशवाणी एफएम रेनबो.
1: अल्पशहा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत एफएम रेनबो वाहिनीवर. सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये आख्यानं सुरू आहे. संत नामदेव महाराजांचं आजचं आख्यान आहे आणि मी मगाशी पांडुरंगामधल्या आणि नामदेव महाराजांमधल्या संवादाबद्दल सांगितलं. नामदेव महाराजांचा हा अधिकार होता की स्वतः तो पांडुरंग परमात्मा त्यांच्याशी बोलायचा. नामदेव महाराज त्याची आज्ञा घेत आहेत, त्याला विचारत आहेत, विठ्ठला मी जाऊ ना रे. पांडुरंग नामदेव महाराजांना सांगतो, नाम्या तुला आई वडिलांनी आज्ञा दिली मग तू इथे कसा आलास. अरे मातृदेवो भव पितृदेवो भव, त्यांच्या आज्ञेचं तू पालन करायलाच हवंस, केलंच पाहिजेस. आणि अरे तुझा जो धंदा आहे तो किती चांगला आहे, राजापासून रंकापर्यंत सगळ्यांना तुझी गरज आहे. मग जा बरं बाजारामध्ये जा आणि हे बघ, जे उघडे वाघडे दिसतील त्या सर्वांना वस्त्र दे हो, अशी पांडुरंगाने आज्ञा दिली. आणि मग काय, उघडे वाघडे झाकण्यास निर्माण शिंपी महिस, राजापासून रंकास तेच झाकिती वस्त्राने. हे पांडुरंगाची आज्ञा मिळाल्यानंतर मग नामदेव महाराज जायला लागले बाजारामध्ये. निघाले पंढरीनाथाची आज्ञा घेऊन, सगळे व्यापारी सोबत होतेच. बाजारात आठवड्याचा बाजार म्हणजे तेव्हा अवघ्या आठवड्याचा बाजार तेव्हा भरायचा. अशा ठिकाणी ही सर्व मंडळी गेली, आपापली दुकानं त्यांनी थाटली, प्रत्येकाने आपापल्या देवतांचं पूजन केलं आणि त्यांची जी काही स्तोत्र होती, जे काही मंत्र होते ते म्हटले. आणि नामदेव महाराज विठ्ठल नामात रंगून गेले. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सर्वांचा व्यापार उत्तम सुरू होता पण नामदेव महाराज मात्र विठ्ठल नामातच रंगले होते. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. बसते सोडून बसला कपड्यांचे भक्त राज.

सगळा माल तसाच राहिला. जे काही चांगले व्यापारी होते त्यांनी नामदेव महाराजांना हलवलं, म्हणाले अहो काय हे मग आजपासून तुमचं पांडुरंग हरी वासुदेव हरी सुरू आहे, अहो चला आता तुमचा माल काहीच संपला नाही असं करू नका हो. आता पुढचं मुक्काम आपल्याला आपलं भोसे गावामध्ये आहे, तिथे तरी चला आणि जरा व्यवस्थित तुमचा व्यापाराकडे लक्ष द्या, व्यापार करा हो. घरच्या मंडळींचं भवितव्य सगळं तुमच्यावर अवलंबून आहे ना, आपल्या या व्यापारावर अवलंबून आहे, असं करू नका म्हणून समजावलं. आणि मग ही सर्व मंडळी भोसे गावी आली. म्हाळावरी भोसाच्या होता वेताळही वाटेत, लहान मोठे धोंडे भवती जमले होते तेथ. सगळी मंडळी माळरा नसल्यामुळे मजल दर मजल करत पुढे गेली आणि एकटे नामदेव महाराज हळूहळू चालत होते. सहज त्यांचं लक्ष लहान मोठ्या धोंड्यांकडे गेलं. रस्त्यामध्ये जे दगडधोंडे होते त्या धोंड्यांकडे त्यांचं लक्ष गेलं. त्यातल्याच एका मोठ्या धोंड्याकडे बघून त्यालाच राजा मानून, त्याला राजा कल्पून नामदेव

0: श्रोते हो, नामदेव महाराज त्या धोंडोबासोबत म्हणजे त्या धोंड्यासोबत बोलतायत, म्हणजे जो दगड होता त्याच्यासोबत. अरे तूच सगळ्यांचा राजा ना, मग ही तुझी प्रजा अशी उघडी बोडकी कशी? मी कपडे देतो बरं सगळ्यांना, काय म्हणतोस? पैसे नाहीत तुझ्याकडे? काही हरकत नाही. तिथल्याच दुसऱ्या धोंडोबाला सावकार म्हणलं त्यांनी आणि म्हणतात, अहो गणोबा सावकार, तुम्ही पुढच्या बाजाराला पैसे दिलेत ना तरी चालेल, माझी घाई अजिबात नाही बरं.
1: हां, पण पैसे नक्की द्या.

आणलेले सगळे कपडे नामदेव महाराजांनी या लहान मोठ्या दगडधोंड्यांना घातले आणि त्यांना सजवलं आणि मग ते घरी आले. घोड्यावर बसतानाही तेव्हा माल सगळा संपला या समजुतीने सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला. पहिल्यांदाच उद्योगाकरता आपला मुलगा गेला आणि सगळा माल संपवून घरी परत आला म्हणून आईचा ऊर भरून आला. लागला हो मुलगा कामाला लागला हो असे विचार मनात आले. आपली जबाबदारी मुलाने उचलली हा आनंद दामाशेट्टींच्या मुखावर दिसत होता. वा वा वा उद्योगात आपल्या पतीला यश आलं याचं कौतुक राजाईच्या मुखावर सुद्धा होतं. पैशाची विचारणा वडिलांनी दामाशेट्टींनी केली तेव्हा सगळा माल संपला पण पैसे तेवढे पुढील बाजारी नक्की मिळणार आहेत बरं असं नामदेव महाराजांनी सांगितलं. मनातून सगळ्यांनाच थोडं वाईट वाटलं पण पहिल्यांदाच जाऊन माल तर सर्व हा मुलगा माल तर सर्व खपून आला ना. बरं ठीक आहे अशी सगळ्यांनी मनाची समजूत घातली की अरे दामाशेट्टींनी मनाची समजूत ठीक आहे ठीक आहे हे काही व्यवहारीपणाचं नाही पण ठीक आहे आपण प्रोत्साहनच त्याला दिलं पाहिजे. आता परत पैसे आणण्यासाठी नामदेव महाराज बाजारी गेले आणि राजाला विचारतायत काय आज पैसे देणार ना. मागच्या वेळेला कबूल केलं होतं पुढील वेळी देईन म्हणून. तुमचा तो गणोबा सावकार आहे कुठे. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे बरं आज पैसे द्या हां तुम्ही मला. माझा सगळा प्रपंच यावर अवलंबून आहे. माझी नम्र विनंती आहे तुम्हाला आज द्या हो पैसे. मी आता पैसे न घेता परत गेलो ना तर माझे बाबा फारच रागावतील माझ्यावर. तेव्हा तुम्ही द्या हो पैसे आज. पण काय हो मी इतकं बोलतो तरी तुम्ही गप्पच कसे एकही शब्द बोलत नाही असं का बरं. विचारतायत नामदेव महाराज असं नका करूत. नृपाला आजी ऐकणे विनंती माझी रक्कम द्या हो सारी लवकर वायदे बहु झाले आजवर. किती धरू मी आता धीर वचन राखाजी अमोल बोलही असे भूपाचा इतिहासही हरिश्चंद्राचा आणून या मग मनी हा साचा तसे वागाजी. व्यवहाराला शब्दाला जागाजी म्हणून विनंती करतायत नामदेव महाराज. आता मात्र मी मुळीच जाणार नाही हा. रक्कम जर तुम्ही दिलीत नाही ना तर तुमच्या मोठ्या या धोंडोबाला जामीन म्हणून मी घेऊन जाईन असं म्हणून खरोखरच नामदेव महाराजांनी मोठा धोंडा घोड्यावर घातला. ऐसे म्हणून उपटिला

धोंडोबासह नामदेव महाराज निघाले. धोंडोबा जामीन घेऊन आला नामा घरा माझी हो. निज पित्यासी वर्तमान साकल्ले सी कथन केले हो. आणि नामदेव महाराज घरी आले. सगळे जण नवल करतायत. काय काय काय अहो झालं काय? नामदेव महाराज घाईघाईने सांगतायत, अहो मी जामीन आणलाय जामीन. तेव्हा याला पहिल्यांदा आधी एक काम करा, याला कुलपामध्ये बंद करून ठेवा. वडिलांनी आश्चर्याने त्यांना विचारलं तेव्हा नामदेव महाराजांनी सगळी हकीकत सांगितली. त्यांचं ते सर्व बोलणं ऐकून त्यांची पत्नी राजाई ऐकतच राहिली आणि अतिशय खिन्न झाली. हो आता पुढे काय होणार ते मी तुम्हाला सांगते, पण या अभंगानंतर पंढरीनाथ भगवान की जय.

आता करायचं काय? सर्वांना प्रश्न पडला. दामाशेट्टी तर अतिशय रागावले, रागाने लाल लाल झाले आणि धोंडा ज्या ठिकाणी ठेवला होता तिथे तरातरा गेले.

असता? अहो दामू शेटना तेव्हा कळलं, हा धोंडा म्हणजे साधा सुद्धा धोंडीबा नाही, अहो तो धोंडा म्हणजे साक्षात परीस आहे. त्यांना मनातून अतिशय आनंद झाला. पांडुरंगानी परीसासारखा हा गुणी पुत्र मला दिला, देवा देवा, अरे हा मला परीसा समान पुत्र तू दिलास आणि मी त्यालाच वेडा ठरवत होतो. अरे त्याचा स्पर्श झाला आणि सर्व सुवर्णमय तो गज सुवर्णमय झाला. मी किती भाग्यवान आहे. आता जवळपास ही बातमी सर्वांना कळली, म्हणजे गावभर कळली, आणि आपल्या जवळच्या लहान मोठ्या लोखंडाच्या वस्तू त्या परिसावर घासून सोनं होतं का हे लोक बघू लागले. हा हा म्हणता अवघं गाव तिथे गोळा झालं आणि भोसे गावामध्ये सुद्धा ही वार्ता सगळीकडे पसरली. हा दगड आमच्या गावचा आहे, हा मग आमचा हक्क आहे त्याच्यावर. आता धोंडीबाला नेण्याकरता मोठा गाडा घेऊन त्या भोसे गावची मंडळी आली. धोंडोबा साक्षात हा परिसा हे

पुरामध्ये ही मंडळी आली आणि नामदेव महाराज आमचे ते तो जो धोंडीबा होता त्या तो धोंडीबा त्यांच्या गावचा आहे, त्यामुळे नामदेव महाराजांचं तर हेच म्हणणं होतं तो त्यांना दिला पाहिजे. पण आता ही मंडळी ऐकायला तयार नाही. दोन्हीकडच्या लोकांमध्ये भांडणं, माऱ्या माऱ्या, आता ताई असं सगळं सुरू झालं. आणि नामदेव महाराज म्हणतात नाही नाही, असं करून कसं बरं चालेल, आपल्याला मोबदला हवा होता तेवढा पुरेपूर आपल्याला मिळाला ना, आता जामीन कशाला ठेवायचा, ज्याचं आहे त्याला परत द्यावं, हो घेऊन जा तुम्ही याला घेऊन जा. म्हणून नामदेव महाराजांनी तो परीस तो धोंडोबा त्यांना बहाल केला. आणि मग त्यांनी तो परीस हातात घेतला मात्र तो धोंडोबा, आणि मग तो घेऊन ही मंडळी गावाबाहेर आली, त्यांच्या भोसे गावाला गेली. आणि तिकडे जी ती मंडळी लोखंड घेऊन सगळे सज्जच होते आणि त्याला लोखंड लावायला लागले, पण सुवर्ण काही होईना. गेले परीस पण हो बळदातून काढिता वरी त्याला, सुटता पुष्पा पासुनी आता कोठून सुवास सुत्राला. ओहो, एखादा गजरा असतो, एखादा हार असतो, तो त्या दोऱ्यामध्ये गुंफलेला असतो तोपर्यंत त्या दोऱ्याला सुवास असतो, पण एकदा त्याच्यातली फुलं सगळी गळून पडली की त्याला सुवास शिल्लक राहतो का. विचार केला की अरे काय हे, आपण दगडालाच देव मानून बसलो की काय. पण नामदेव महाराजांसारख्या संतांची ही पुण्याई असते. अहो, त्यांचा स्पर्श फक्त एखाद्या त्या दगड धोंड्याला झाला ना तरी त्याला देवत्व प्राप्त होतं. पण आपण मंडळी बऱ्याचदा आपल्या समोरून माणसं जात असतात पण त्यांच्यातलं देव पण आपल्याला काही ओळखता येत नाही. पण संतांचा स्पर्श झाला ना की दगडाला सुद्धा देव पण प्राप्त होतं. आणि आपण मात्र माणसांना ओळखण्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा चूक करतो, नाही का. या पांडुरंगाच्या चरणी, नामदेव महाराजांसारख्या संतांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आवडीने म्हणूया, प्रेमाने म्हणूया.

रसिक हो, या सुमधुर अभंगांसोबतच मला मधुरा प्रभूला द्या अनुमती आणि एकत्रा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो वाहिनी ठीक 5 वाजता आपण ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे हिंदी कार्यक्रमाचा आस्वाद 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो वाहिनीवर. नमस्कार.

रश्मी पाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेनरी कागान आणि जपानचे केन्सो सोय या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयं उत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. सरकारप्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.5% वाढवून तो 5.5% केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा GDP वाढीचा दर 7.1% असल्याचा सुधारित अंदाजही RBI जाहीर केला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. यात 1,317 कोटी रुपये तोटीचा अंदाज मांडला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात 0.5% वाढ, दर 5.5%. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात प्रथम. आणि स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेट संघाची नवी कर्णधार. आता सविस्तर बातम्या. जनतेचा विश्वास आणि पक्षाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहे. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. आज भारत आपलं वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं. त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी मोदींचा गौरव केला. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झालाय. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला असल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. बँकेनं रेपो दरात यापूर्वी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्या चा दर 4.85% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयनं जाहीर केला आहे. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा म्हणाले. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो आहे. या अंतर्गत विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत राम मंदिर उभारणीबाबत.
2: 5 शतकांपासून हिंदू समाज अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीवर मंदिर उभारण्याची प्रतीक्षा करत होता. अयोध्या हे केवळ एक धार्मिक स्थळ नव्हतं तर कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचं केंद्र होतं. या प्रकरणावर सुमारे 70 वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. नोव्हेंबर 2019 सर्वोच्च न्यायालयानं एकमतानं निकाल देत मंदिरासाठी ही जागा देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर देशभरात शांतता कायम राहिली आणि कोणताही हिंसाचार झाला नाही. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. नोव्हेंबर 2025 ध्वजारोहणासह मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येच्या पवित्र भूमीत प्रभू श्रीरामांचं मंदिर साकारलं गेलं आणि एका दीर्घ सांस्कृतिक आकांक्षेला मूर्त रूप मिळालं.
0: सेवा संकल्प यात्रेचा

0: आज नागपुरातील गांधीसागर इथल्या शिक्षक सहकारी बँक सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री आशिष शेलार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिव्यांग खेळाडू आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदीचं संबोधन ऐकण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात मांडली. मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलनाबाबत नोंदवलेल्या निरीक्षणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एसएम जोशी पुलावरील आंदोलन सुरू ठेवण्यावर ते ठाम आहे. दरम्यान पुण्यातील टिळक चौकातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आज विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचं स्पष्ट करत अभ्यासाकडे परतण्याचा सल्ला दिला. परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक होतील याची हमी देऊन विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहे. भरती प्रक्रिया कशी राबवणार याचा आराखडा 3 आठवड्यात सादर करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. इतर मागास बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसतिगृह, स्वाधार योजना, शिष्यवृत्ती आणि महाज्योतीच्या विविध उपक्रमांना अधिक बळकटी देऊन त्यांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश इतर मागासवर्ग मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. काल मुंबईत झालेल्या समितीच्या बैठकीत ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मराठा समाजाची नेमण्यात आलेल्या शिंदे समितीप्रमाणेच विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या समस्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी समिती नेमण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. गडचिरोली जिल्ह्यानं नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमात एप्रिल ते जून 2026 या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवलाय. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही जिल्ह्यानं देशात अव्वल स्थान पटकावलंय. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास तसंच मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातील 48 निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे हे रँकिंग निश्चित करण्यात आलं. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांचं अभिनंदन केलंय. सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनीही जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 अग्निशस्त्र आणि स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केलं. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली काल विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. यामध्ये 1.303 रायफल, 2 सिंगल शॉट रायफल, 2 गावठी पिस्तूल आणि 1 BGL लॉन्चर, 10 BGL सेल, 21 जिवंत काडतुसं, 7 डेटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आला. राहुल गांधी यांनी काल केलेलं आंदोलन हे देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करण्यासाठी आखण्यात आलं असल्याचा आरोप भाजपा नेते परिणय फुके यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला. भारत सध्या विविध क्षेत्रात प्रगती करत असून देशात येणारी विदेशी गुंतवणूक रोखण्यासाठी आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत असल्याचं फुके म्हणाले. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्यासाठी शासनानं कोणत्याही अशासकीय व्यक्ती अथवा संस्थांना प्राधिकृत केलेलं नाही. यासंदर्भात समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या चुकीच्या जाहिरातींना बळी पडू नये तसंच अर्जदाराला अर्ज भरताना काही अडचणी किंवा शंका आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाने, कार्यालय किंवा 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय. यंदाचा भौतिक शास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हालझेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहे. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च ऊर्जा क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अनुभवी फलंदाज स्मृती मानधनाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. सर्व फॉर्मॅटमध्ये संघासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्मृतीनं देशांतर्गत तसंच फ्रँचाईज फ्रँचायझी क्रिकेटमध्येही नेतृत्वाची छाप सोडली आहे. तिनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2024 आणि 26 मध्ये महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद मिळवून दिलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतीय रिझर्व्ह बँकेची रेपो दरात 0.5% वाढ, दर 5.5%. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात प्रथम. आणि स्मृती मानधना भारतीय

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास

0: आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्य करत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे, असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानेच हे शक्य झालं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ण टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
2: नवी मुंबईत नेरूळ इथं सेवा ज्योती यात्रा, नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर आणि बीड इथंही सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली. नाशिक इथं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रा आयोजित करण्यात आली होती. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आज सांगली इथं वृक्षारोपण करण्यात आलं.
0: भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली. त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलनफुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 रेपो दरात वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षात GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील, तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील, असा अंदाज RBI वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. हवाई दलाच्या 94व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्या संदेशाचं थेट प्रसारण आज रात्री 8:10 प्रसारित होणार असल्यानं 8:05 प्रसारित

होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज रात्री 8 वाजता प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधनाची निवड केली. स्मृती मंधाना 2013 पासून भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनेलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यात समावेश होता. या सोहळ्यात या 6 जणींनी आपापले अनुभवही कथन केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यात निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. एमपीएससी किंवा इतर कोणतीही परीक्षा निपक्षपातीपणे आणि पूर्णपणे गैरप्रकारमुक्त असल्याची हमी राज्य शासनानं दिली पाहिजे. त्यात काही घोटाळा असेल असं वाटलं तर त्याचा निषेध करणं हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात FIR दाखल करणार नाही असं पोलिसांच्या वतीनं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं. आंदोलनाच्या मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचा आराखडा शासनानं येत्या 3 आठवड्यात सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या एका संघटनेनं निदर्शनं थांबवण्याची तयारी दर्शवली तर इतर 2 संघटनांनी निदर्शनं महानगरपालिका सांगेल त्या ठिकाणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक M. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसे, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकी टॉकी संच, मॅग्झिन आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळी नष्ट करण्यात आलं. नापिकी आणि कर्जबाजारीमुळे लातूर जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. जीवन गव्हाणे असं त्यांचं नाव आहे. गव्हाणे यांच्यावर 1.5 लाखांचं कर्ज होतं. कर्ज परतफेडीच्या ताणातून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात प्रथम. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे.

0: ಆಕಾಶವಾಣಿ. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय यांना जाहीर. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मंधानाकडे. आणि आता बातम्या विस्तारानं. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळामध्ये आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे

0: मिठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी। जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया।
1: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे। आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे। कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत अशी वाढ झाली आहे असं ते म्हणाले। जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं ते म्हणाले। आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असंही ते म्हणाले। 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली। याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभार मानले। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला। यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं। भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवायचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली।
2: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर द टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे।
1: नवी मुंबईत नेरूळ इथे सेवा ज्योती यात्रा, नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली। नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, सांगली आणि इतरत्रही विकसित भारत संकल्प सभा, सेवा ज्योत यात्रा, वृक्षारोपण असे उपक्रम आयोजित केले होते। भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला। रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली, त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे। बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 रेपो दरात वाढ केली होती। ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला, त्याआधी जुलै महिन्यामध्ये हा दर 4.45% इतका होता। चालू आर्थिक वर्षात GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील, तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज RBI वर्तवला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे। असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयं उत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे। आधुनिक रसायनशास्त्रासाठी, विशेषतः औषध निर्माण विकासासाठी हा एक महत्त्वाचा शोध आहे। 12 दशलक्ष स्वीडिश क्रोनरचा हा पुरस्कार दोन्ही विजेत्यांना विभागून दिला जाईल। भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे। हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली। स्मृती मंधाना 2013 भारतासाठी खेळत आहे। तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे। जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू

नीत कौर आणि सुनीलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी, तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यामध्ये समावेश होता. या सोहळ्यामध्ये या सहा जणींनी आपापले अनुभव देखील कथन केले. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन बनलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या निमित्तानं ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या संचालक मंडळ सदस्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. समाजाचा कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण आवश्यक आहे असं ते म्हणाले. ग्लोबल साऊथ देशांचा साठी तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारतीय वायुदल योग्य दिशेने वाटचाल करत आहे, मात्र सध्याच्या तुलनेत वाटचालीचा वेग आणखी वाढवला जाऊ शकतो असं मत वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी व्यक्त केलं. भारतीय वायुदलाच्या 94व्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वेगानं विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वायुदलानं आपल्या क्षमता वाढवण्याची गरज आहे असं ते म्हणाले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. एमपीएससी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यामध्ये निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे, त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. बॅडमिंटनमध्ये भारताची पुरुष दुहेरीतली जोडी कृष्णप्रसाद गर्गा आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत आर्टिक ओपन सुपर 500 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये आज प्रवेश केला. फिनलंडमध्ये वांता इथे ही स्पर्धा सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पणभाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेनरी कागान आणि जपानचे केन्सो सोय यांना जाहीर. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मंधानाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.

0: बाग आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं, आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा।
1: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत। अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर। याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला।

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 8 ऑक्टोबर वार गुरुवार, पहाटेचे ठीक 5:05 होत आहेत आणि आपल्या वंदन या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. मंगलमय दिवसाची मंगलमय सुरुवात करूया.

पहाटेचे ठीक 5:22 होत आहेत मंडळी. प्रेरक विचारांमुळे आपल्या कार्यात आहे ना निश्चितपणे अशी ऊर्जा मिळते. होय, विचार धन आहेत हे खऱ्या धनद्रव्यांप्रमाणे तुमचं भाग्य बदलण्याचे संकेत देत नसले तरी आदर्श, प्रेरणा, स्फूर्तीदायी विचार हे तुम्हाला तुमच्या कामामध्ये, शैक्षणिक, उद्योग, व्यवसायातील, कार्यक्षेत्रातील अगदी प्रत्येक कार्यात पदोपदी ऊर्जा देण्याचं काम मात्र निश्चित करतात. कोणत्या ना कोणत्या थोर आदर्श व्यक्ती म्हणा, प्रेरक गोष्टींपासून आपण सतत प्रेरणा आणि स्फूर्ती घेत असतो, तोच खरा आपला ऊर्जा स्रोत असतो. ही ऊर्जा, ही प्रेरणाच आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातील यश, ताकद आणि जगण्यातला खरा आनंद देत असते. म्हणूनच असे प्रेरक आदर्श विचार असणाऱ्या व्यक्ती किंवा मग असे विचार असणाऱ्या पुस्तकांच्या नेहमी तुम्ही संपर्कात राहायला हवं, सहवासात राहायला हवं. आणि हे सगळं केल्यावर जी सकारात्मकता तुम्हाला दिसून येईल, जो बदल तुम्हाला दिसून येईल, तो तुम्हाला एका छान अशा प्रवासाला नक्की घेऊन जाईल. तुमच्या कार्यात तुमचं मनोबल वाढवण्याचं काम नक्की करेल, अगदी या छानपैकी भक्तिगीतांप्रमाणेच. बघा अनुभवून.